त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की बंधनाची भ्रांती नाहीशी होते. आपण केवळ अडकलेलो असतो, मला हे हवं आहे ते हवं आहे, आणि सतत सतत सतत कशाना कशाच्या तरी मागे धावत असतो. धावता धावता आपल्याला संपूर्ण आयुष्य आपल्याला नेमकं हेच कळत नाही, अरे नेमकं आपल्याला हवं आहे तरी काय. परंतु नेमकं काय हवं आहे हे जेव्हा आपल्याला कळून येतं, ते आत्मज्ञान. मते आणि मतांतरी जिथे फोल ठरतात, त्याच्यासंबंधी अतिसूक्ष्म विचार केल्यावर त्याच्यात पूर्ण ऐक्य दिसून येतं. आणि या चराचराचं मूळ असलेलं शुद्ध निर्मळ आत्मस्वरूप त्याचा साक्षात अनुभव येणं, याला वेदांतामध्ये शुद्ध ज्ञान म्हणतात. आपल्या स्वस्वरूपाचा शोध घेऊ लागले की स्वाभाविकरित्या अज्ञान नाहीसे होते, आणि यालाच मोक्षज्ञायक ब्रह्मज्ञान असं म्हणतात. आता आपण आपला शोध घेऊ लागलो की स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव तरी येतोच, आणि ते स्वरूप सर्वव्यापी असल्याने मी म्हणजे देह हे एकदेशित्व नाहीसे होते, आणि मग आत्मा हेच आपलं स्वस्वरूप असल्याने सर्वज्ञता अंगी मांडते.

मी कोण ऐसा हे तर धरून पाहता देहातीत, अवलोकिता नेमस्त स्वरूपची होई, असो पूर्वी थोर थोर जेणे ज्ञाने पैल पार, पावले ते साचार ऐका आता, व्यास वसिष्ठ महामुनी शुक नारद समाधानी, जनकादिक महाज्ञानी येणेची ज्ञाने, वामदेवादिक योगेश्वर वाल्मीक अत्री ऋषेश्वर, शोनिकादि अध्यात्मसार वेदांतमते, सनकादिक मुख्य करुणी आदिनाथ मीन गोरक्ष मुनी, आणिक बोलिता वचन अगाध असती, सिद्ध मुनी महानुभाव सकळांचा तो अंतर्भाव, जेणे सुखी महादेव डुल्लत सदा, जे वेदशास्त्रांचे सार सिद्धांत धादांत विचार, ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकांच होय। समर्थ सांगतात की वृत्ती अंतर्म करून मी कोण हे जाणण्याच्या हेतूने आपला आपण शोध घेऊ लागलो की आपण देह नसून देहातीत आहोत हे कळून येतं। नंतर नीट विचार केला असता स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो। पूर्वीचे महाथोर पुरुष ज्या ज्ञानाच्या योगी भवसागराच्या पैलतीरास पोचले, त्या ज्ञानाच्या योगे व्यास वसिष्ठ महामुनी शुक नारद समाधानी झाले आणि जनकादिक महाज्ञानी झाले। वामदेव आदि योगेश्वर वाल्मिकी अत्री यांच्यासारखे ऋषीश्वर, तसेच मतांचे सार जे आत्मज्ञान आणि त्याच्या योगाने परमपदाला ते पोचले, मुख्यत्वे सनकादिक तसंच आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरखनाथ, आणि तसं पाहायला गेलं तर नवनाथांसहित अनेक ऋषींची महती आपण गणती जर करायला गेलो तर असंख्य नाव आहेत। सिद्ध मुनी श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी पुरुष।

यांचा जो स्वानुभव आहे ना, आणि ज्या सुखाच्या योगे महादेव सदा डुलत असतात, जे वेदशास्त्रांचे सार आहे आणि त्याची गुरुप्रचिती आत्मप्रचिती आणि त्याची प्राप्ती भाविकांना त्यांच्या भाग्यानुसार होत असते.

साधू संत आणि सज्जन भूत भविष्य वर्तमान सर्वत्रांचे गुह्य ज्ञान ते सांगी जेल आता तीर्थे व्रते तपे दाने जैन जोडे धूम्रपाने पंचाग्नी गुरांजने जे प्राप्त नव्हे सकळ साधनाचे फळ ज्ञानाची सिगची केवळ जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे 56 भाषा तितुके ग्रंथ आदि करून वेदांत आणि इतुकियांचा गहनार्थ एकची आहे जे निर्णवे पुराणी जेथे सिणल्या वेदवाणी तेची आता येची क्षणी बोधीन गुरुकृपे पाहिले नसता संस्कृती रीग नाही मरहाष्ट ग्रंथी हृदयी वचल्या कृपामूर्ती सद्गुरु स्वामी। समर्थ सांगतात की भूतकाळात जे होऊन गेलं वर्तमान काळी हयात असलं आणि पुढे भूत भविष्यकाळातही होणारं जसं म्हणजे जे सर्व साधू संत आणि सज्जन या सर्वांचं जे गुह्यज्ञान आहे ते आता इथे सांगत आहेत समर्थ। आता ते गुह्यज्ञान तीर्थ व्रत तप ज्ञान किंवा पंचाग्नी साधन गोरांजने याने प्राप्त होत नाही तर ते ज्ञान म्हणजे सर्व साधनांचे फळ ज्ञानाचे केवळ शिखरच असून त्या योगाने संशय पूर्णतः नष्ट होतो। आता जगात अनेक भाषा आहेत त्यात अनेक तसेच अनेकाधिक ग्रंथ आहेत सर्व ग्रंथांचा आणि मुख्यत्वे वेदांताचा अर्थ गहन आहे एकच आहे आणि तो म्हणजे आत्मज्ञान ज्याचे ज्ञान पुराणांना नाही ज्याचे वर्णन करताना वेदही शिणले तेच ज्ञान आता या क्षणी गुरुकृपेने समर्थ सांगतायत। संस्कृत ग्रंथात काय आहे हे मी पाहिलेले नाही ते सांगतात परंतु मराठी ग्रंथात त्यांचा प्रवेश नाही पण कृपामूर्ती सद्गुरु स्वामी माझ्या हृदयात बसले आहेत।

शुद्ध ज्ञान निरूपणाचे आपण 40 पर्यंत श्लोक आज घेत आहोत आणि त्यापुढचे पुढील भागात गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास प्रेते विणु सौरस सद्गुरु कृपा. ग्रंथ मात्र मरहाष्ट त्याहून संस्कृत श्रेष्ठ या त्या संस्कृतामध्ये स्पष्ट थोर तो वेदांत त्या वेदांता परते काही सर्वथा श्रेष्ठ नाही जेथे वेद गर्भ सर्वही प्रगट झाला. असो ऐसा जो वेदांत त्या वेदांताचाही मथितार्थ अतिग्रह अतिगहन जो परमार्थ तो तू ऐका आता. अरे गहनाचेही गहन ते तू जाण सद्गुरु वचन सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे. सद्गुरु वचन तोची वेदांत सद्गुरु वचने तोची सिद्धांत सद्गुरु वचन तोची धादांत सप्रचित आता. समर्थांनी यापूर्वीच्या समासामध्ये आपण ज्याला ज्ञान मानतो ते ज्ञान नव्हे आणि ज्ञानाविषयीची संकल्पना इथे या 6व्या समासात मांडलेली आहे.

0: Swali FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार श्रोतेहो, रेनबो फंडेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी. लुटूया आनंद आयुष्याच्या प्रत्येक क्षणी. आणि आता जे आपण ज्या गाण्याने सुरुवात करणार आहोत त्यावरून आजच्या या रेनबो फंडेचा विषय तुम्ही ओळखू शकता.

कार्यक्रमात पुढे जाण्याअगोदर जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस. तसेच सांताक्रूज वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता 95%. पर्जन्यधारा 26.4. आता जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज. शहर आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसासह आकाश मुख्यतः ढगाळ राहील आणि अधूनमधून 50 ते 60 मैल प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. आणि तापमान सुपारे कमाल 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे.

आत्ताच्या दोन गाण्यांमधून घनाभोवती घुटमळलेली ही गाणी आणि अनेकांनी अंदाज लावला आहे की आज पावसाचा विषय असावा, तर बरोबर आहे. छान पर्जन्यधारा आसमंतातून पृथ्वीवर येत आहेत आणि त्या सर्वाचा आनंद घेत आपण देखील आज आपल्या रेनबो फंडेचा विषय आहे पाऊस धारा. प्रिय कर माझा पाऊस राजा. आणि आपण सर्वांनी देखील आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी आम्हाला संपर्क साधायचा आहे. आमचे दूरध्वनी क्रमांक आहे 4515 4132 आणि 4515 4133. व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657 6610 7 1. व्हॉट्सअप क्रमांक पुन्हा एकदा आणि दूरध्वनी क्रमांक देखील. दूरध्वनी क्रमांक आहे 4515 4132 आणि 4515 4133. दूरध्वनी क्रमांक आणि त्यानंतर व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657 6610 7 1. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

0: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला, मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का?

0: यावर 100% खात्रीशी राणी चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.

पाऊस राजा, प्रियकरमाचा पाऊस राजा। आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन, तर काही नवीन नाही। पाऊस म्हटलं की अनेक आठवणी असतात। कुणाला पहिलं प्रेम आठवतं, तर कुणाला आपले एखादी रस्त्यात झालेली फजिती असेल, प्रवासात झालेली फजिती असेल, ती कायमची लक्षात राहते। तर आपले देखील असे छान छान अनुभव असतील ते आम्हाला तुम्ही कळवू शकता। आणि आजचा हा पावसाचा कार्यक्रम पावसाच्या धारांसोबत खूप छानरित्या चिंब असा अनुभवू शकता।

पाऊस, प्रियकर, प्रेयसी, कविता यांचं एक अतूट असं नातं असतं. जसं भूमितीमध्ये ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, देन ए इज इक्वल टू सी, त्याप्रमाणेच. काय झालं हे उदाहरण जरा खूपच रुक्ष वाटतंय का? ठीक आहे, मग आपण दुसरं काही उदाहरण देण्यापेक्षा एक छानसं गीत ऐकूया.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी. आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर FM रेनबो. दिवसाची संगीतमय सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. ऐकत राहा आणि आनंद घेत राहा.
1: कार्यक्रम असाच पुढे सुरू राहणार आहे आणि आपण एक छोटासा व्यावसायिक विराम घेऊया. पाऊस आणि पावसाचा विषय सुरू आहे आणि गारवाची आठवण होणार नाही, हे कसं होईल. एक छोट्याशा व्यावसायिक विरामानंतर सौमित्र लिखित आणि मिलिंद इंगळे यांच्या सरातील गारवाचा आनंद घेऊया.
2: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क

श्रोत्यांचे प्रतिसाद आलेले आहेत आणि अनेकांनी छान छान आपल्या भावना इथे सांगितलेल्या आहेत, आपले अनुभव सांगितलेले आहेत. श्रीपाद जोशी यांनी सांगितले की अंगे भिजले जलधारांनी अवकाळी आलेल्या पावसाने, त्यांना एकमेकांकडे पाहिले. त्यानंतर सुनीता उत्तुरकर या सांगतायत की आज रेनबोच्या पहिल्या सत्रात घन पावसाची गाणी, बाहेर पण छान पाऊस पडत आहे आणि गाणी ऐकताना मन प्रसन्न होत आहे, धन्यवाद. तसेच कमलाकर शेळके यांनी देखील आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. योगिता डोंबिवलीहून या देखील सांगतायत की सकाळी 5 वाजता जाग येते आणि यानंतरचं व्यवस्थित आपण पुन्हा घेऊया. नीलांबरी कुलकर्णी या सांगतायत की शिक्षिका असताना घाटकोपरला पावसातून कमरे एवढ्या पाण्यातून जायचे आणि अनेकदा प्रसंग यायचे की एकदा तर अक्षरशः लुटांगण घातले एका वृद्ध आजीने, हाताला धरून घरात नेऊन प्रेमाने गरम चहा पाजला आणि बदलायला साडीसुद्धा दिली. किती बरे वाटले होते तेव्हा, असं नीलांबरी कुलकर्णी.

आपल्या भावना व्यक्त करतायत. तसेच दीपा पालकर या सांगतायत की आला आला पाऊस राजा चमकल्या सौदामिनी, हार्मोनियम वर साथ ढगांचा गडगडाट देई तबल्यावर थाप, पाऊस राजा गाई आनंदी गाण, रातगिण्यांचा कोरस देई आला पितान, मयूर करतो नृत्य बेभान, पाऊस राजा हसे पाहून हिरवी रान. छान दीपाताई, खूप छान असं काव्य यांनी पाठवलेलं आहे. आणि पाऊसधारांच्या या कार्यक्रमात अनेक गाणी श्रोते आपल्याकडे पाठवत आहेत. आणि अनिरुद्ध अभ्यंकर या हे सांगतायत की आज आमच्याकडे रत्नागिरीतही खूप छान पाऊस बरसतो आहे, तर अनेक गाणी त्यांनी सुचवलेली आहेत, ती गाणी ऐकायला आवडतील असं ते सांगतायत. नक्कीच अनिरुद्धजी. आणि माधव वाघ पुण्याहून सांगतायत की आषाढ मासाचा प्रारंभ झाला आहे आणि आकाशात पावसाळी मेघांची दाटी होऊ लागली आहे. मेघांच्या स्वरूपाप्रमाणे मानवी भावभावनाही विविध प्रकारच्या असतात असं ते सांगतायत. आणि घन उथंबून येती तसेच भरलं आभाळ अनेक गाणी त्यांनी सुचवलेली आहेत. नक्की प्राजक्ता देव यांनी देखील सांगितलं आहे की मी बोरिवली इथून आपला कार्यक्रम ऐकत आहे आणि पावसाचा जो जोर वाढलेला आहे आणि विषय अतिशय त्यामुळे समर्पक वाटत आहे. धन्यवाद प्राजक्ताताई. आणि लग्नामधली इच्छा, छान असं गाणं बार्शीवरून प्रदीप कुमार कोटलवार यांनी सुचवलेली आहे. आणि ते सांगतायत की निनाद होनराव व आणि मी रोज न चुकता फिरायला जाताना तुमचा कार्यक्रम ऐकतो. धन्यवाद प्रदीप कुमार सर. एक सुंदर असं गीत पावसाचं आपल्या श्रोत्यांनी सुचवलेलं.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

गीतांच्या या पावसात आज आपण असंच चिंब भिजत राहणार आहे आणि एक छोटासा व्यावसायिक विराम आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण भेटू.

0: बुद्धिबळातला आनंद फार मोठा आहे. तसाच आनंद मराठी गाणी गप्पा आणि मुलाखतीतूनही मिळतो. त्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

करीत येतो गाजा वाजा, प्रियकर माझा पाऊस राजा, प्रियकर माझा पाऊस राजा।

छान छान पावसाची गाणी सादर होत आहेत. आणि यामध्ये या गीतांमध्ये जर बालगीत दोस्तांसाठी आपल्या गीत नसेल तर कसं. तर यानंतरचं गीत जे आपण सादर करू ते बालदोस्तांसाठी असेल. आणि अनेक जण अनेक श्रोते आपले छान छान अनुभव सांगत आहेत. आणि एक खास अनुभव माझासुद्धा मला तुम्हाला सांगायचा आहे. बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि पावसावरची कविता एका वृत्तपत्रामध्ये आलं होतं की तुम्ही पावसाची कविता लिहून पाठवा. आणि त्यांनी एक ओळ दिली होती की आला पाऊस पहिला. तर या ओळीला धरून तुमचं काव्य तुम्ही पाठवायचं होतं. तर त्यानंतर मी ते काव्य लिहून पाठवलं. आणि मग काय वाट बघायची की आपलं काव्य कधी छापून येतं आहे छानपैकी मस्तपैकी. तर ते जेव्हा त्याची तारीख होती तर मी अगदी आनंदाने वृत्तपत्र घेतल्यानंतर पहिलं सगळीकडे शोधलं की कुठे आलं आहे का. तर नव्हतं ते. त्यानंतर अर्थातच सकाळी सकाळी पाहिलेलं त्यामुळे कदाचित थोडीशी झोप डोळ्यावर होती. आणि पुन्हा नंतर मग चहाचे घोट घेताना पुन्हा एकदा वृत्तपत्र चाललं तर क्या बात है. ते काव्य छापून आलं होतं. इतका आनंद झाला म्हणून सांगू. आला पाऊस पहिला. आणि ती आठवण माझ्यासाठी खूप खास आहे. परंतु त्या वर्षी असं झालं ना की वर्ष होतं 2005 आणि खरंच खूप छान असा पाऊस. आता छान म्हणणार नाही कारण रौद्ररूप पावसाचं त्यावेळेस सर्वांनी अनुभवलं होतं. आणि खरंच तो पाऊस अतिशय माझ्यासाठी संस्मरणीय झाला. आला पाऊस पहिला या काव्यासहित.

0: अनेक श्रोते आपला प्रतिसाद कळवत आहेत आणि मंगेश जोशी सांगत आहेत की रोह्यातही छान पाऊस पडत आहेत आणि त्यासोबत रेनबो फंडेमधली ही गाणी खूप छान वाटतात त्यांना ऐकायला. तसेच रामदास तांबे डोंबिवलीहून सांगत आहेत की बाहेर छान पाऊस पडतो आहे आणि चिंब भिजण्याच्या त्यांच्या आठवणी आणि पावसाच्या आठवणी खूप छान वाटत आहे. तसेच गणेश जोशी आणि वंदना जोशी यांनी देखील आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यासोबतच त्यांनी एक आठवण आपल्यासोबत शेअर केली आणि त्या आठवणीमध्ये एक सांगायचं तर छत्री विसरले होते ते. ती आठवण खूप छान आणि खरं सांगायचं तर पावसाचे हे दिवस आणि एखाद्या ठिकाणी छत्री विसरणं, खरं तर तुफान पाऊस सुरू असताना जर हे झालं तर खूपच मनाला लागतं. रिमझिम पाऊस सुरू असेल आणि छत्री जर एखाद्या ठिकाणी विसरली तर त्या पावसाचा आनंद लुटत आपण घरी जायचं आपल्या मनात येतं. परंतु बाहेर अगदी छान वादळी पाऊस सुरू आहे आणि जर आपण कुठे छत्री विसरलो तर मात्र ओहो यानंतर देखील आपण एक छानसं बालगीत ऐकणार आहोत.
1: बोला ना अरे शिकून सांग, अरे कोण पैसा देईल का बोल.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: ठीक 7:10 आपण ऐकू शकता पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या. आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा पंतप्रधानांचा इशारा. एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील सुदुंबरे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातील 177 तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यासही मंजुरी. आणि राज्यात काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वद्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वद्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपर फुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपर फुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या प्रतिनिधींनी काल केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेऊन विविध मागण्या लेखी स्वरूपात सादर केल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनी काल आंदोलकांचे नेते अभिजित दिपके यांची नवी दिल्लीत भेट घेतली. दरम्यान नीट पेपर फुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरात 3 आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील मौजे सुदुंबरे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या जमिनीवर एनडीआरएफचा कायमस्वरूपी तळ उभारण्यात येणार असून आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध प्रशिक्षणांसह विविध स्वरूपाच्या आपत्तींवर मात करण्यासाठीची कृती दलं तैनात राहणार आहेत. यामुळे राज्यात आपत्कालीन स्थितीत उपाययोजना करता येईल. या दृष्टीनं देशातील एकमेव अशा समर्पित नागरी दल म्हणून एनडीआरएफला ही जागा विनामूल्य भोगवटादार वर्ग 2 म्हणून मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर 2026-27 करता आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे, परभणी या 10 जिल्ह्यांची आणि 177 तालुक्यांची विस्तारित आकांक्षित जिल्हे तालुके म्हणून निवड करण्यात आली आहा. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच लोकायुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कार्यालयाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती आहे. या निमित्तानं त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित अजित स्मृती अवीट स्मृती या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं काल उद्घाटन झालं. या प्रदर्शनातून अजित पवार यांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडण्यात आला असून त्यातून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाची झलक यातून पाहायला मिळते असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: त्यांचं संपूर्ण जीवन दर्शवणारी त्यांच्या लहानपणातली परिवारातली लग्नातली आणि त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीतली विविध क्षण जी आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. दादांचा जसा उमदा स्वभाव होता, त्यांचं जे हास्य होतं, कधी त्यांची कठोरता होती, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात. एकूणच हे प्रदर्शन पाहिल्यानंतर निश्चितपणे दादांचं व्यक्तिमत्व तर आपल्याला पाहायला मिळतंच, पण त्यासोबत

0: त्यात व्यावसायिकता आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी खेळ आणि क्रीडा प्रकारांना पोषक वातावरण तयार करून देशासाठी उत्तमोत्तम खेळाडू निर्माण करावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. या कार्यक्रमादरम्यान राज्यपालांनी स्वयंसिद्धा या राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संबंधित महिला सक्षमीकरण पोर्टलच्या संदर्भात राज्यातील विद्यापीठ समन्वयकांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत फारसा समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी पावसानं अजूनही ओढ दिली आहे. शेतकरी वर्गाला पुरेशा आणि सर्वदूर पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गेल्या 2 महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा करणारा बळीराजा पावसानंतर काहीसा सुखावला असला तरी समाधान व्यक्त करत असतानाही त्याच्या मनात अजूनही चिंतेची छाया आहे. अल्निनोचा फटका बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांना जवळपास बसला असल्याने गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. पावसापासून वंचित असलेल्या मात्र खामगाव आणि मोताळा तालुक्यात अल्निनोचा प्रभाव जास्त प्रमाणावर जाणवला. त्यामुळे मान्सून वेळेवर येऊनही बुलढाणा जिल्ह्यात दडी मारून बसलेला जिल्ह्यातील संपूर्ण 13 तालुक्यात पेरणी झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस झाला नव्हता. पावसाअभावी जमिनीत ओलावा नसल्याने उगवलेली सोयाबीन, कपाशी, तूर, मूग ही पिके पिवळी पडून करपू लागली होती. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी सुद्धा केली होती. एकंदरीत 4 इंजिन पावसाने शेतकऱ्यांना आशेचा किरण दिला असला तरी मात्र शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा अजूनही कायम आहे. खरीप हंगाम वाचवण्यासाठी आणि जलाशय भरण्यासाठी अजूनही मुसळधार पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा.
0: रेशीम संचालनालय आणि भारतीय कृषी उद्योग फाउंडेशन अर्थात बायफच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील टसर इथे विशेष विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी कुटुंबांना शाश्वत रोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प सहाय्यभूत ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत काल या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात खुळूस फाटा इथं पार पडलं, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण काल माळीनगरमध्ये पार पडलं. आज रात्री या पालख्यांचा मुक्काम अनुक्रमे भंडी शेगाव आणि पिराची किरोली इथल्या पालखी तळावर असणार आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागांमध्येही काल दिवसभर जोरदार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. पुणे आणि जालन्यातही काल संध्याकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. हवामान. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर विदर्भात काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपर फुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चेसाठी सरकार तयार. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा पंतप्रधानांचा इशारा. एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील सुदुमरे इथं 3 हेक्टर जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातील 177 तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यासही मंजुरी. आणि राज्यात काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आज आपल्याकडे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे आपल्या मनातील विचार आपण ठामपणे इतरांसमोर मांडू शकतो. आणि तसं बघायला गेलं तर आपल्या विचारांमध्ये जर दुसऱ्याचं आपल्या विचारांसोबत एकमत नसेल तरी देखील त्यावर कोणी ॲक्शन घेत नाही. तर आता हे सर्व सांगण्याचं कारण काय, तर उद्या 23 जुलै, आज आजच्या दिनविशेषांमध्ये जे आहे आज 22 जुलै आणि 23 जुलै रोजी रत्नागिरीत एका सुपुत्राचा जन्म झाला रत्नागिरीच्या मातीत. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल त्यांना 22 जुलै 1908 रोजी तत्कालीन सरकारने 6 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा केली होती. खरंच आपलं मत मांडलं त्याबद्दल एवढी मोठी शिक्षा, हे जीवन सुंदर आहे आणि आपलं अनमोल आयुष्य देशासाठी, देशहितासाठी, समाजहितासाठी अर्पण करावं आणि निखळ आनंदाचा अनुभव घ्यावा. ही अनुभूती कैक आनंदाचा शिरोमणी नक्की ठरेल. यानंतर आपण लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटातील शंकर महादेवन यांच्या स्वरातील गीत ऐकूया.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आज 22 जुलै, 22 आणि 7 या अंकांना घेऊन जर गणितामध्ये कोणती संख्या बनते, अर्थातच 22 अधिक 22 वजा असं नाही, तर 22 छेद 7 ज्याला आपण पाय असं म्हणतो, तर आज पाय अप्रॉक्सिमेशन डे असा दिवस साजरा केला जातो. निमित्त काय, तर 22 छेद 7 हे मूल्य आणि आजची तारीख 22 आणि महिना 7वा. तर गणिताचा विषय सुरू आहे आणि पायचं मूल्य आणि आजच्या दिवसाचा हा दिनविशेष जाणून घेताना, जर इतक्या छान पावसात आत्ता जर छोट्या बालदोस्तांना अभ्यासाला बसायला सांगितलं तर ते काय म्हणतील?

आजच्या कार्यक्रमाला पावसाच्या गीतांसोबतच सर्व श्रोत्यांच्या प्रतिसादांनी खूप छान हा कार्यक्रम रंगला आणि उत्तरोत्तर रंगतच राहणार आहे. बहुप्रतीक्षित कार्यक्रम अज्ञात मुंबई आपल्या भेटीसाठी येत आहे ठीक 7:45. आज कार्यक्रमामध्ये विनायक परशुराम बगाडे, रत्नाकर बाळेकर, विठ्ठल मासलेकर, महेंद्रभाई निशा लोहार, अनंत महाजनी, प्रभाकर आपटे, अंजली पाठक, अनिरुद्ध अभ्यंकर, रवींद्र कुडाळकर, विठ्ठल मासलेकर, विंदा जाधव, प्रकाश जोशी, किरणमाला, संजय सिंग राजपूत, संजीव भुवे आणि सुशीर दत्त मुणगेकर, जयश्री पवाळे, विश्वनाथ छत्रे, चैतन्य अत्रे, आत्माराम खराडे, रवींद्र साने, दिलीप वाणी, सुरेश आरेकर, वैष्णवी कुटले, दत्तात्रय आडत वेळापूरहून, किरण चौधरी, किशोर पाटील, आनंद आकेरी, आनंद परब आकेरीहून, सुप्रभात, श्रुती श्रीकांत भावे ठाण्याहून, अंजली पाटील, वर्षा भावार्थी, भीमराज मेहर, गोपाळ मेढेकर, आबा पाटील, सुरेखा पाटील, सुहास खनिका भगत, शिवाजी दळवी, जयश्री उमरणी आणि अनिल गावडे, रघुनाथ बळीराम पाटील, रवींद्र जोशी नांदेडहून, हरिश्चंद्र पाटील, महेश जोशी आणि प्रकाश कुलकर्णी, गणेश आणि वंदना जोशी, स्मिता म्हात्रे, प्रवीण बाडकर आणि अनुपमा आणि उमाकांत गुलतकर, मधुसूदन आठवले, राजेंद्र येके, सी आर स्वामी, सतीश मगर लातूरहून, गजानन मोरेश्वर पाटील, उमेल मान वसईहून, जयेंद्र शहा पनवेलहून, आनंद कानडे, गौतम बिंगारडे, रानकर सोहनी, निशा लोहार गोवा.

0: डीहून सुप्रिया रायकर, रेवती सरनाई, किरण शिंपी होसूर तामिळनाडूहून, आणि रवींद्र लक्ष्मीबाई पांडुरंग सरनाईक, उमा साटम, अरुण गावकर वरळीहून, मिलल महंत, विश्वास चांदोरकर, नीलांबरी कुलकर्णी, विनोद वैती वसईहून, विजय जोशी माणगाव रायगडहून, आणि शिरीष बेलसरे पुण्याहून, सुनीता उत्तुरकर, मंदा पेडणेकर डोंबिवलीहून, प्रांजल गुजर, अपूर्व क्षोत्री, विजेंद्र मोरेश्वर धायमोडकर, कमलाकर शेळके, सुरेश बावकर, संध्या गावकर, सरला शिंपी, आणि अनेक श्रोत्यांनी आपल्याला या कार्यक्रमात प्रतिसाद दिलेला आहे. खूप छान, धन्यवाद श्रोते हो. ऐकत रहा 107° एकमेका हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी. लुटूया आनंद आयुष्याच्या प्रत्येक क्षणी.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते,
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि नवचैतन्याचा हा उत्सव, हा सोहळा रंगवण्यासाठी आपणा सर्वांनी नक्की यायचं आहे.

0: नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो.
1: ठीक 7:45 मिनिटांनी आपण ऐकू शकता बहुप्रतीक्षित कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा दुसरा भाग.
1: पंचम जॉर्ज यांनी मुंबईचा उल्लेख गेटवे ऑफ इंडिया असा केला तो अगदी योग्य होता. याचा शब्दशः अर्थ भारताचं प्रवेशद्वार असा होतो. पण मूळ भूमीपासून काहीसं तुटलेलं, बेटाबेटांनी तयार झालेलं एवढंच ते मुंबई शहर. प्रत्यक्ष गेटवे ऑफ इंडियाचा जन्म होण्याच्या अर्ध्या शतकापूर्वीपासूनच भारतासारख्या खंडपराय देशाचं प्रवेशद्वार म्हणून त्याची ख्याती पसरायला सुरुवात झाली होती.
2: एकोणीसाव्या शतकाचा उत्तरार्ध मुंबईला जागतिक ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीनं खऱ्या अर्थ

0: सगळ्यांना महत्त्वाचा ठरला होता. 1853 ला मुंबईत प्रवासी रेल्वे सुरू झाली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी 1854 मध्ये मुंबईत कापड गिरणी व्यवसायाची सुरुवात झाली. पुढच्या 4-5 वर्षात मुंबईत आणखीन बऱ्याच गिरण्या सुरू झाल्या होत्या. मुंबईत यंत्रयुग सुरू झालं. अठराशे 1857 च्या उठावानंतर ब्रिटिश भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आला आणि मुंबईसह संपूर्ण भारत थेट ब्रिटिश राजसत्तेच्या अंमलाखाली आला. व्यापारी ब्रिटिशांनी उद्योग व्यवसायाला चालना द्यायला सुरुवात केली. रेल्वे आणि गिरण्या यांच्यामुळे मुंबईतला व्यापार उदीम आधीच बहरू लागला होता. त्याला आता सत्तेचं बळ मिळालं. देशोदेशीच्या भांडवलदारांनी गुंतवणुकीसाठी आणि देशभरातल्या लोकांनी रोजगाराच्या शोधात मुंबईच्या दिशेनं धाव घेतली. मुंबईतला व्यापार आणि लोकसंख्या वाढायला लागली.
1: याच सुमारास म्हणजे 1860-61 मध्ये अमेरिकेत नागरी युद्ध पेटलं आणि अमेरिकेतून इंग्लंडला होणारी कापसाची निर्यात थांबली. त्याचा चांगलाच फायदा मुंबईला झाला. 1863 च्या सुमारास रेल्वे बोरघाट ओलांडून दख्खनच्या पठारावर पोचले आणि जवळपास त्याच सुमाराला मुंबई आणि गुजरात जोडणारी रेल्वे लाईन सुरू झाली. रेल्वेच्या माध्यमातून मुंबईत मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक सुरू झाली आणि मुंबई बंदरातून त्याची निर्यात सुरू झाली. मुंबईतला गिरणी व्यवसाय सुद्धा फुफावला. मुंबईतला व्यापार वाढला. मुंबईतल्या गिरण्या आणि इंग्लंडची मागणी यामुळे कापसाला सोन्याचा भाव आला. कापसाला पांढरं सोनं असंही म्हटलं जाऊ लागलं. मुंबईतले व्यापारी अडते यांनी या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. मुंबईत लक्ष्मी पाणी भरू लागले.
0: लोक आणि संपत्तीचा ओघ मुंबईत सुरू झाला. जागांचे भाव वाढले. समुद्रात भराव घालून जमीन संपादन करणं म्हणजेच रेक्लमेशनची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यात वाढ झाली. सन 1864 च्या अखेरीला मुंबईत 10 गिरण्या, 31 बँका, 16 फायनान्शियल असोसिएशन्स, 8 लँड रेक्लमेशन कंपन्या, 10 शिपिंग कंपन्या, 20 इन्शुरन्स कंपन्या आणि 62 जॉईंट स्टॉक कंपन्या होत्या. 1855 पूर्वी यातल्या 10 इन्शुरन्स कंपन्या आणि काही बँका सोडल्या तर इतर काहीही अस्तित्वात नव्हतं. मुंबईत सुरू झालेल्या या भांडवल पुरवठा संस्थांमध्ये भारतीय लोक होते. तसेच लंडन, चीन, ऑस्ट्रेलिया अशा परदेशातले लोकही होते. मुंबईत भरभराटीस आलेल्या व्यापाराची माहिती आणि महती तेव्हापासूनच जगभर पसरायला लागली होती.
1: या सुमारास सर बार्टल फ्रियर या द्रष्ट्या गव्हर्नरच्या हातात मुंबईची सूत्र आली. 1862 ला त्यानं फोर्टची तटबंदी तोडण्याचा निर्णय घेतला आणि या तटबंदीत कोंडलेल्या मूळ मुंबई शहराला वाढीसाठी मोकळं केलं. शहराची पुनर्बांधणी सुरू झाली. अमेरिकन नागरी युद्ध 1865 च्या सुमारास संपलं. अमेरिकेतून कापसाची निर्यात पूर्ववत झाली आणि त्याचा अपरिहार्य परिणाम मुंबईच्या व्यापार जगतावर झाला. कॉटन बूमचा फुगा फुटला. मुंबईच्या व्यापारात आलेली तेजी एका रात्रीत मंदीमध्ये बदलली. रावाचे रंक झाले. प्रेमचंद रायचंद सारख्या कॉटन किंगचा अक्षरशः बाजार उठला. आपल्या मालिकेतल्या लालबागच्या गोष्टीतले लालबाग बंगल्याचे मालक दादाभाई पेस्तनजीही यात सापडले. त्यांच्या वारसांना एखाद्या महालासारखा असा हा लालबाग बंगला आणि इतर मालमत्ताही विकावी लागली. पण ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. मुंबईच्या वाढीचा वेग मंदावला पण थांबला मात्र नाही. मुंबई कोणत्याही आपत्तीला फार काळ शरण जात नाही हा इतिहास तेव्हापासूनचा आहे. यावेळी मुंबईला सावरण्यासाठी इजिप्तचा सुवेज कालवा कारणीभूत ठरला.
0: 1869 मध्ये सुवेजचा कालवा वाहतुकीसाठी खुला झाला. तत्पूर्वी युरोप अमेरिकेशी समुद्रामार्गे होणारा भारताचा व्यापार केप ऑफ गुड होप मार्गे व्हायचा. संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून येणारा हा मार्ग वास्को द गामा यानं शोधलेला होता आणि भारतात येण्यासाठी तोच एकमेव मार्ग उपलब्ध होता. या मार्गानं भारताच्या पश्चिम किनाऱ्या

0: किनाऱ्यावरच्या कालिकत, कोची किंवा मुंबई आणि पूर्व किनाऱ्यावरच्या बंदरांपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. हा मार्ग कमालीचा लांब होता. सर्व काही सुरळीत असलं तरी या प्रवासाला किमान 4-5 महिने लागायचे. वाटेत लागणाऱ्या आफ्रिका खंडाच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावरील बंदरात थांबे घेत यावं लागायचं. या बंदरांचं शुल्क भरावं लागायचं. समुद्री चाच्यांद्वारे लुटमारीची भीतीही होतीच, शिवाय वेळोवेळी उद्भवणारी नैसर्गिक प्रतिकूलताही होती. त्यामुळं हा प्रवास अत्यंत महाग, वेळेचा अपव्यय करणारा आणि असुरक्षित होता. पण इतर पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळं या मार्गानेच व्यापार चालायचा.
1: सुवेझचा कालवा सुरू झाल्यानंतर लंडन ते मुंबई बंदर हे अंतर एकदम निम्म्याहून कमी झालं. या प्रवासाला फार तर एका महिन्याचा कालावधी लागायला लागला. साहजिकच प्रवास खर्चही कमी झाला. समुद्री चाचे, वादळ यांची भीतीही कमी झाली. युरोप अमेरिकेतून व्यापारी माल घेऊन निघालेलं जहाज इजिप्तच्या पोर्ट सईद इथं सुवेझ कालव्यात शिरल्यावर येमेनच्या आखातातून बाहेर पडायचं ते थेट मुंबई बंदरातच. भारताच्या दिशेनं येणाऱ्या बहुसंख्य जहाजांना सुवेझ कालव्यातून मुंबई बंदरात येणं सुलभ झालं. मुंबईच्या बंदरात हा माल उतरवल्यानंतर रेल्वेच्या माध्यमातून तो संपूर्ण देशात वितरित करणं सोपं झालं. युरोप अमेरिकेतून येणारे व्यापारी मोठ्या प्रमाणावर थेट मुंबई बंदरात येऊ लागली. या मार्गावर समुद्री चाच्यांची भीती नव्हती. साहजिकच युरोप अमेरिकेतून मुंबईच्या दिशेनं होणारं दळणवळण वाढलं. परिणामी व्यापार वाढला आणि मुंबईची भरभराट पुन्हा सुरू झाली.
0: आज आपण ऐकला गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा दुसरा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आपला हा सांगीतिक प्रवास असाच सुरू राहणार आहे आपणा सर्वांच्या साथीने. दुपारी 2 ते 5 सत्रात आरजी मधुरा आपल्यासोबत असेल आणि सकाळी 10 ते 1 यावेळी FM गोल्डवर आरजी दीप्ती आपल्याला साथसंगत करण्यासाठी असेल. येत्या शनिवारी 25 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्ताने रुक्मिणीच्या राणासाठी हे गीत पुढील गीत चातुर्मासाला सुरुवात होत आहे आणि या सुंदरशा गीताचा आपण आनंद घेऊया.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र, सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत, पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग दुसऱ्या दिवशी तहकूब. INS मालवण या पाणबुडी रोधक युद्धनौकेचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आता सविस्तर बातम्या. नीट पेपरफुटीचं प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित इतर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं काल सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. या मुद्द्यावरून चर्चेची मागणी करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा तसंच पक्षाच्या इतर सदस्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काल आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी लोककल्याण मार्ग इथल्या आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नीट आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्यास सरकारनं सहमती दर्शवल्यास आपण त्वरित आंदोलन मागे घेऊ, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्याची मागणी सरकारनं मान्य केल्याचं केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. मात्र जेव्हा सरकारची भूमिका काँग्रेस नेत्यांना कळवण्यात आली तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या आधीच्या भूमिकेतून माघार घेतली आणि आणखी काही मागण्या पुढे केल्या. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसंच विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यांना नंतर सोडण्यात आलं. नीट पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, युवकांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही, असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांच्या मंगल मिलन बैठकीत ते काल बोलत होते. पेपरफुटी हा कोणत्याही पक्षीय राजकारणाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी काल नवी दिल्लीतील डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली तसंच लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलला भेट देऊन आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राजधानीतील सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्वरित हलवण्याचे निर्देश दिले आहेत. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा आदेश दिला. वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्यास सरकारचा कोणताही आक्षेप नाही, असं केंद्र सरकारच्या वतीनं बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. दरम्यान नीट पेपरफुटीसह अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येकी 3 तहकूब करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत एकंदर सुमारे 58 कोटींहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत, अशी माहिती राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. यापैकी 32 कोटींहून अधिक जनधन खाती महिलांची असून सुमारे 45 कोटींहून अधिक खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत, असं त्यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसेडोनिया देशाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार परिषदेला संबोधित केलं. बाल्कन आणि युरोपियन बाजारपेठांसाठी औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचं संयुक्त उत्पादन करून उत्तर मॅसेडोनियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारताचा औषध निर्माण उद्योग सज्ज आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या. या दौऱ्यात त्यांनी भारत आणि उत्तर मॅसेडोनिया यांच्यातले आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचं आवाहन केलं. राष्ट्रपती मुर्मू आज पोगजे इथल्या मदर तेरेसा स्मारकाला भेट देणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती मुर्मू आज उत्तर मॅसेडोनियाचा आपला दौरा संपवून रोमानियाकडे रवाना होतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज तामिळनाडूतल्या कोईम्बतूर आणि तिरुप्पूर या शहरांना भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते कोईम्बतूर इथल्या GKNM नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसंच तिरुप्पूरमधल्या अविनाशी लिंगेश्वर शिवमंदिरालाही भेट देणार आहेत. INS मालवण ही पाणबुडी रोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे. कर्नाटकातील कारवार इथं आज या युद्धनौकेचं जलावतरण होणार आहे. देशाच्या स्वदेशी जहाज बांधणी उपक्रमातील हा एक आणखी महत्वाचा टप्पा आहे. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील. चंदीगडमध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात होत आहे. ब्रिक्स देशांमधील आरोग्य सुरक्षा, साथीच्या रोगांविरुद्ध लढा देण्याची सज्जता, डिजिटल आरोग्य, नवोन्मेष, परवडणाऱ्या औषधांची उपलब्धता, पारंपरिक पूरक आणि एकात्मिक औषधं, निरोगी जीवनशैली, मानसिक आरोग्य यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य मजबूत करण्यावर या मंत्रीस्तरीय बैठकीत चर्चा होईल असं केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी सांगितलं. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी सज्जता ही या बैठकीची मुख्य संकल्पना आहे. इराणनं त्यांचा अणु कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका जोरदार हल्ला करेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते काल व्हाईट हाऊसमध्ये लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आऊन यांच्यासोबत चर्चा करताना बोलत होते. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर इराणनं हल्ला केल्यास अमेरिका 10 पट अधिक तीव्रतेनं प्रत्युत्तर देईल असंही ट्रम्प यांनी सांगितलं. दरम्यान इराणचा अमेरिकेबरोबरचा संघर्ष वाढत असताना सर्वोच्च नेते मुस्तफा खामनेई यांच्याशी समन्वय अधिक दृढ करण्यात आला असून सरकारी निर्णय आता त्यांच्या मार्गदर्शनानुसार घेतले जात आहेत असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सांगितलं. अफगाणिस्तानमधील नुरिस्तान इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतानं काल अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे

अन्नपदार्थ आणि इतर मदत साहित्य पाठवलं. या कठीण काळात भारत अफगाण जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममधील नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या NHPC कंपनीच्या बोगद्यात सोमवारी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे. या बोगद्याच्या बांधकामादरम्यान आत अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट झाल्यानं आणि त्यानंतर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या घटनेचं कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास केला जाईल असं NHPC म्हटलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या आगामी FIH विश्वचषकासाठी हॉकी इंडियानं 20 सदस्यांच्या पुरुष संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत सिंग भारतीय संघाचं नेतृत्व करेल. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज PV सिंधूची लढत उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे तर पुरुष एकेरी गटात भारताच्या लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी तसंच पुरुष दुहेरीतील जोडी MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन तसंच मिश्र दुहेरीतील रोहन कपूर ऋत्विका शिवानी गद्दे आणि तनिषा क्रास्टो ध्रुव कपिला या जोड्याही आज मैदानात उतरतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात गुजरात, पूर्व राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच पुढील 3 दिवसात आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, उत्तराखंड, पश्चिम राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपरफुटीसह संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. भविष्यातील परीक्षांमध्ये पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करावेत पंतप्रधानांचं आवाहन. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज सलग 2 दिवशी दिवसभरासाठी तहकूब. भारतीय नौदलाची पाणबुडी रोधक युद्धनौका INS मालवणचं आज जलावतरण. आणि सिक्कीममध्ये बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: कॉसमॉस डिजिटल बैंकिंग सेवा आसान और सुरक्षित.
2: इंटरनेट बैंकिंग,
1: मोबाइल बैंकिंग,
2: व्हाट्सएप बैंकिंग,
1: EKYC,
2: NEFT, RTGS,
1: IMPS,
2: कॉसमॉस रुपे और वीसा डेबिट कार्ड,
1: UPI जैसे कई सारे डिजिटल सेवाओं का लाभ लेने के लिए आपका अकाउंट कॉसमॉस बैंक में जरूर होना चाहिए.
2: कॉसमॉस कोऑपरेटिव बैंक, एनरिचिंग लाइफ.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. यामध्ये केंद्र सरकारचा 4,288 कोटी आणि राज्य सरकारचा 1,429 कोटी इतका वाटा आहे. दरम्यान सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायलँड ॲग्रिकल्चर ICARनं सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असलेल्या 14 राज्यातल्या 342 जिल्ह्यांसाठी राज्यस्तरीय कृषी आपत्कालीन योजना अद्ययावत केल्या आहेत. तसंच कृषी विज्ञान केंद्रांसाठी मानक कार्यपद्धती देखील जारी करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी पिकांचं विविधीकरण, कमी कालावधीची आणि दुष्काळ प्रतिरोधक वाण, संतुलित खतांचा वापर, जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, आच्छादन, आंतरपीक पद्धती, हवामान अनुकूल तंत्रज्ञान यांचा अधिकाधिक अवलंब करावा असं आवाहन करण्यात आल्याचं ठाकूर यांनी या उत्तरात सांगितलं. INS मालवण ही पाणबुडी रोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आली. कर्नाटकातील कारवार इथं हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत या युद्धनौकेचं जलावरण करण्यात आलं. ही अँटी सबमरीन शॅलो वॉटर क्राफ्ट प्रकारातली दुसरी युद्धनौका असून तिची निर्मिती कोची इथल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड इथं करण्यात आली आहे. या युद्धनौकेच्या निर्मितीत 80% अधिक स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून आत्मनिर्भर भारत उपक्रमाला मोठं बळ मिळालं आहे. या यशाबद्दल एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी नौदलाचं कौतुक करत INS मालवण ही युद्धनौका भारतीय किनाऱ्यांचं सक्षमपणे संरक्षण करेल असा विश्वास व्यक्त केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली. समाजसेवा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी अजित पवार यांचं योगदान उल्लेखनीय होतं. राज्यातलं NDA सरकार त्यांच्या विकासदृष्टीची पूर्तता करण्यासाठी अथक परिश्रम घेत असल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कुटुंबियांसह बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विविध क्षेत्रात विकासाची नवी शिखरं गाठत असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. सांगली अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचं उद्घाटन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध दाखल्यांचं वितरण तसंच आधार किटचं वाटप करण्यात आलं. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज महिला एकेरीत PV सिंधू आणि उन्नती हुडा या दोन भारतीय खेळाडूंमध्ये सामना होणार आहे. पुरुष एकेरीत आज झालेल्या सामन्यात भारताच्या आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या फरहान याचा 21-17, 5-21, 21-17 असा पराभव केला. लक्ष्य सेनचा सामना जपानच्या वाय तनाका याच्याशी होणार आहे. नाशिक शहर तसंच परिसरात मागील 24 तासात 27 mm पावसाची नोंद झाली. या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्यानं गंगापूर धरण 79.73%, दारणा 74.26%, गौतमी 91%, भावली 100%, कश्यपी 53%, तर कडवा धरण 78% भरलं आहे. कडवा, भावली, पालखेड, पुसेगाव आणि दारणा या धरणातून पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र संध्या

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ। चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार। आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस। INS मालवण भारतीय नौदलात सहभागी। समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल। आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं।
1: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है। सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं। सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है। हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं। मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए।
0: लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांततेचं आवाहन केलं आणि चर्चा करायला सरकार तयार आहे, ती केव्हा आणि किती वेळ करायची हे ठरवण्याचं आवाहन केलं आणि हौद्यात येऊन चर्चा होऊ शकत नाही हे स्पष्ट केलं। त्यानंतरही गोंधळ चालूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सिक्कीममध्ये NHPC प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात आलं। त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं। त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला। त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे। आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव सोपवला आहे। कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं। काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। पोलिसांनी केलेल्या कारवाईचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते पाहण्याची विनंती वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाला केली। या टप्प्यात व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या वतीनं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री तिथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। आंदोलनकर्त्यांशी सरकारनं यापूर्वी चर्चा केली असती तर परिस्थिती एवढी चिघळली नसती असं ते म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी आज आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही आज जंतर मंतरवर अभिजित दिपके यांची भेट घेतली। दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोनं 16 मेट्रो स्थानकं आज बंद ठेवली आहेत। संसद भवन आणि परिसरात ही स्थानकं आहेत। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या। घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे। या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात। काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्र वरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथे भारतीय नौदलाने पाणबुडीरोधी युद्धनौका आयएनएस मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंह ए प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली आयएनएस मालवण पाण्याखाली होणाऱ्या युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावू शकते. आयएनएसव्ही त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्यदलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते. आयएनएसव्ही त्रिवेणी ही केवळ एक सागरी मोहीम नसून ती भारताच्या तिन्ही संरक्षण दलांची ताकद आणि त्यांच्यातील समन्वयाचं उदाहरण आहे. भारताच्या लेकींची जिद्द ही महासागराच्या प्रचंड लाटांपेक्षाही अधिक मोठी असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांच्या नेतृत्वाखालील तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. फिलिपीन्सच्या मनिला इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला. मुक्त आणि खुल्या आशिया प्रशांत प्रदेशाला बळकटी देण्याच्या वचनबद्धतेचा क्वाड समूहानं संयुक्त निवेदनाद्वारे पुनरुच्चार केला. आशियांच्या एकता आणि केंद्रीय भूमिकेला ठाम पाठिंबा त्यांनी दर्शवला. यावेळी जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या बैठकीत व्यापार, दर, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, महत्वपूर्ण खनिजे आणि

कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं. डॉ जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग यांची भेट घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निर्णयांच्या पाठपुराव्यावर या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. या परिषदेदरम्यान एका सत्रात जयशंकर यांनी भारत चीन संबंध पूर्वपदावर आणण्यावर भर दिला. सीमेवर शांतता राखणं ही दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी मूलभूत अट असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. थेट विमानसेवा पुन्हा सुरू करणं, व्हिसा प्रक्रियेतील सुधारणा, कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणं आणि सीमा व्यापार पूर्ववत करणं यासारख्या विश्वासार्ह उपाययोजनांचं डॉ जयशंकर यांनी स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या मतभेदांचं रुपांतर वादात होऊ नये असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत झालं आहे. त्यामुळे वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद आहे. पूश आणि राजौरीत बेपत्ता झालेल्या 7 जणांचा शोध सुरू आहे. या पावसामुळे आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू श्रीनगर महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्यानं हा महामार्ग बंद आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्ट 2028 पासून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर अधिक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. येत्या 1 ऑगस्ट पासून पुढच्या 2 वर्षांसाठी अमेरिकेत येणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर 0% शुल्क कायम असेल. त्यानंतर 1 वर्षासाठी हे शुल्क 100% आणि त्यानंतर सरळ 200% वाढवलं जाईल. अमेरिकेत जेनेरिक औषधांचं उत्पादन पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत कारखाने आणि यंत्रसामग्री उभारण्याचा निर्णय न घेणाऱ्या कंपन्यांना दंड आकारला जाईल असं ट्रम्प यांनी नमूद केलं आहे. भारत हा अमेरिकेला जेनेरिक औषधांचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्यदलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. आणि क्वाड परिषदेच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय? तर मग चला दोस्त हो, बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो, बोलू काही।
1: चला दोस्त हो, आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा, आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ।

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम रेनबो सेवा आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ आणि मी तुमच्याबरोबर असणार आहे आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आणि 5 वाजेपर्यंत आपण काय काय करणार आहोत याची मी एक तुम्हाला थोडीशी कल्पना देते, रूपरेषा सांगते. आता सध्या कार्यक्रम चालू आहे चला दोस्त हो बोलू काही, तो 3 वाजेपर्यंत चालू असणार आहे. त्यानंतर 3 वाजता तुम्हाला मराठीतून बातम्या ऐकायला मिळतील आणि त्यानंतर 3:10 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत सप्तरंगी साथ या आपल्या कार्यक्रमात. त्यात आज आपण एका मराठी चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. त्यानंतर तुम्हाला 3:58 ठळक बातम्या सांगण्यात येतील आणि पुन्हा 4 वाजता आपण भेटू सांजेच्या पारी या कार्यक्रमात. त्या कार्यक्रमात आज आपण एका सार्वजनिक ग्रंथालयाविषयी बोलणार आहोत मुंबईतल्या. काय आहे, कसं आहे ते मी ते कार्यक्रम सुरू झाले की सांगेनच तुम्हाला. तोपर्यंत ऐकत रहा FM रेनबो.

0: करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।
1: नमस्कार, मी इला भाटे। 107.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, मराठी गीत संगीताची सुरेल मेजवानी।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो सेवा आणि आज आपल्या चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत क्विक कॉमर्स ॲप्स बद्दल। म्हणजे काय? 10 मिनिटात घरपोच डिलिव्हरी देणारी, घरपोच सेवा पुरवणारी जी ॲप्स असतात त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। तर माझा काय असा अनुभव आहे की ही जी आपली सकाळची किंवा एकंदरीतच मुंबईत एस्पेशली म्हणतो तर घाईची वेळ असते, सगळे तुम्ही कोणी इथे निवांत माणूस तुम्हाला कोणी भेटणार नाही आणि अशा घाई गडबडीमध्ये जर तुम्हाला अचानक एखादं एक्स्ट्रा काम आलं तर तुम्ही ते कसं मॅनेज करता हे तुमचं स्किल असतं। पण अशा वेळेला मग काय होतं, घड्याळाची टिकटिक तर दिसतच असते आणि मग कामं वाढलेली दिसली की आणखीन धडधड पण वाढते।

दिवसभर अशी वाढीव कामांची धडधड, म्हणजे वाढीव कामांमुळे आपली जी धडधड वाढते त्याला उपाय काय करायचा? तर मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मनाने किती तरुण आहात यावर अवलंबून आहे. कारण जी सगळी तरुण मंडळी आहेत त्यांना तुम्ही विचारलात, मग त्यात काय एवढं टेन्शन घ्यायचं, पटकन ऑर्डर करायचं, 10 मिनिटात आपल्याला घरी सगळं आणून मिळतं, टेन्शन घ्यायचं नाही असं तुम्ही म्हणता. पण तुम्ही जर असं त्या तुम्हाला फारसं पटत नसेल तर माझ्या ओळखीत अशीही काही मंडळी आहेत जे म्हणतील, असं कसं टेन्शन येतं, 4 कामं जास्तीची पडतील असं धरून चालायचं असतं, प्लॅनिंग करायचं असतं. मला सगळं मान्य आहे, पण कधी कधी नीट

0: प्लॅनिंग करून सुद्धा आयत्यावेळी गोंधळ होतो बघा. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं, समजा तुम्हाला एखादी पनीरची भाजी करायची, तुम्ही पनीर बिनीर आणून ठेवलं आहे सगळं घरात, त्याच्याबरोबर त्याचं जे काही सामान दुसरं लागतं सगळं आणलेलं आहे, पण आयत्या वेळेला उन्हाळ्यामुळे म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्याही कारणामुळे पनीर खराब झालं, तर तुम्ही ते आयत्या वेळेला कुठून उत्पन्न करणार? अशा वेळेला ही क्विक कॉमर्स ॲप्स जे असतात किंवा 10 मिनिटात घरी डिलिव्हरी देणाऱ्या ज्या सेवा असतात, कंपन्या असतात, त्या काय सुखाच्या वाटतात म्हणून सांगू.
1: अरे मैत्र हा सा रागा वाचा हाय मोठा दिलवाला.

राम राम केला दादा मियाँ सलाम तुम्हाला, दादा बाबा ना राम राम केला दादा मियाँ सलाम तुम्हाला, सारे लोकात धोकात खुशीचा

खरं आहे ना मंडळी, तो डिलिव्हरी बॉय किंवा डिलिव्हरी पर्सन आपण त्याला ज्या म्हणतो, ते असे घरी आले आपल्याला हव्या असलेल्या वस्तू की असाच फील येतो ना, असा जयराम आल्यासारखा सगळ्यांचा मित्र असलेला. पण माझ्या आठवणीप्रमाणे आपले काही जे लोकल लोक असतात, म्हणजे बघा दुकानदार तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या परिसरात असणारे भाजीवाले किंवा दूधवाले किंवा काही अशी म्हणजे जी आपली ठराविक दुकानं असतात, बाहेर पडलं की आपण डोळे मिटून त्या दुकानांमध्ये जातो, खरेदी करतो, घरी परत येतो, तर ही सगळी मंडळीसुद्धा पूर्वी किंवा इव्हन आत्तासुद्धा, म्हणजे किराणा मालाच्या बाबतीत हे जास्त तुम्हाला जाणवलं असेल की हे सगळं आपल्याला घरी आणून मिळतं. म्हणजे त्यासाठी 10 मिनिटात डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या हे काही नवीन नाही आहे आपल्यासाठी, पण त्या कंपन्यांच्यामुळे आपली ही जी सगळी जुनी बांधलेली मंडळी होती त्यांचं आणि आपला जरा कनेक्ट कमी झालं आहे असं तुम्हाला वाटतं का? माझं असं ऑब्झर्वेशन आहे की ही सगळी ॲप्स जी क्विक कॉमर्स ॲप्स आहेत ती आल्यानंतर प्रत्यक्ष त्या दुकानात जाऊन त्यांना सांगणं किंवा दुकानदाराला एक फोन करणं की अरे मला ह्या ह्या गोष्टी हव्यात जरा पाठवून दे आणि मग तो त्याचा माणूस पाठवून देतो, त्यांना खरोखर घर पण माहीत असतं कुठल्या घरी काय आपण दिलं आहे किंवा काय, हा कनेक्ट कमी झाला आहे का?

खरं असलं मंडळी, हे सगळं जरी सगळं खरं असलं तरी ॲप्स किती वापरायची आणि किती वापरायची नाही आणि किती कनेक्ट ठेवायचा किंवा ठेवायचा नाही हे आपल्याच हातात असतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुमच्यासारखी सुजाण मंडळी ते तसंच चालू ठेवतील.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज पहिल्यांदा 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत आणि लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तर राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारे विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाए कि चर्चा रुक जाए.
1: दुपारी 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर लोकसभेत काही कागदपत्रं पटलावर ठेवण्यात आली. महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडला. सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला. त्यानंतर सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सिक्कीममध्ये NHPC प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी सकाळी कामकाज सुरू झाल्यावर राज्यसभेत दुःख व्यक्त करण्यात त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी हायड्रोजन इंधन आधारित रेल्वेगाडी सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. 2 वाजता कामकाज सुरू झाल्यावर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला. सभागृह नेते JP नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला. त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपरफुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिलाय. आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला आहे. मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी आयोगाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले. राज्यसभेचे तत्कालीन अध्यक्ष कृष्णकांत, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, व्यंकय्या नायडू, अरुण शौरी यासारख्या ज्येष्ठ सदस्यांच्या चौकशी समितीनं या नियमाचा गैरवापर होऊ नये यासाठी शिफारस केल्याचं हरिवंश यांनी सांगितलं. पेपरफुटीचं प्रकरण दुर्मिळातलं दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सेवा यांनी केली. ती हरिवंश यांनी फेटाळून लावली. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं. संसदेचं कामकाज सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं.
0: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलाने पाणबुडीरोधी युद्धनौका INS मालवणचा समावेश केला. या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोचीन शिपयार्डने बनवलेल्या या युद्धनौकेत 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. INSV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलांच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबई दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं, त्यावेळी ते बोलत होते. या मोहिमेला 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून रवाना करण्यात आलं होतं. सुमारे 25,000 अधिक सागरी मैलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यातून या मोहिमेने आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेच्या यशाबद्दल लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी आपला आनंद व्यक्त केला.
3: आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं हे ड्रीम की आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला पूर्ण करून यायचं आहे. आणि जेव्हा ते ड्रीम ॲज अ कलेक्टिव्ह ड्रीम तुम्ही बघता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण करून ॲज अ टीम परत येता, देन दॅट इज अ सक्सेस ऑन अ ग्रँडर स्केल. आय वुड से इट इज अ सक्सेस की जी तुमची टीम तुमच्याबरोबर सेलिब्रेट करू शकते.
0: आताच हाती आलेल्या बातमीनुसार राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 61.74 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्ष रागिनी खडके आणि सचिव रावसाहेब पुणेकरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

2020 ते 2026 या काळात हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसराला आज ऑरेंज अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कुटुंबियांसह बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. चर्चेची तयारी असल्याचा सरकारचा पुनरुच्चार. चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 शिवसेना खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत निसैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईत दाखल. बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सुमारे 62 कोटींचा गैरव्यवहार. तत्कालीन कार्याध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात गुन्हा दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम रेनबो सेवा 107.1 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर सुद्धा. आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ.

सवऱ्यानो यात जेवढी ताकत पहा एक वार येई कसा चोर बायकोची थांबेल थन थन थन बायक नोया या चिवड्याची माया घरामध्ये झाणी यही आणी बाणी।

0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो सेवा आणि आपला कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी सात. आणि ह्या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या चित्रपटांबद्दल बोलत असतो, नाटकाबद्दल बोलत असतो, पुस्तकांबद्दल बोलत असतो. आणि मगाशी मी तुम्हाला कार्यक्रमाच्या म्हणजे 2:30 सांगितलं त्याप्रमाणे आज आपण एका चित्रपटाविषयी बोलणार आहोत आणि चित्रपटाचं नाव आहे मसाला. आता हे चिवड्याचं गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की हा काहीतरी छान असा चमचमीत सिनेमा असेल, तर मी तुम्हाला सांगते या सिनेमाबद्दल आणखी. पण आता एक व्यावसायिक विश्रांतीची वेळ झालेली आहे, ती आपण घेऊया.
1: जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: नमस्कार, मी मधुगंधा कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आनंद घ्या नव्या जुन्या मराठी गाण्यांचा आणि गप्पांचा.
2: मंडळी, आपण बोलत आहोत मसाला या चित्रपटाबद्दल. तर हा चित्रपट, जरी त्याचं नाव मसाला असलं तरी खरंच खूप गोड चित्रपट आहे. 2012 साली आलेला हा चित्रपट, त्याच्यात गिरीश कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांनी प्रमुख भूमिका केल्या असून संदेश कुलकर्णी यांनी या चित्रपटाच्या द्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट, मी मग तुम्हाला मगाशी म्हटलं तसं, अजिबात चमचमीत नसून अतिशय गोड आहे. आणि मुख्य म्हणजे याची कथा ही अत्यंत प्रेरणादायी, मनाला उभारी देणारी अशी आहे. ही गोष्ट आहे रेवण पाटील आणि सारिका पाटील या जोडप्याची. एका अतिशय साध्या, सरळ, कष्टाळू आणि सचोटीने वागणाऱ्या जोडप्याची.
3: बिकट वाट वही वाट न

असं असतात, त्यांनाही अगदी ह्या आत्ता आपण जे गाणं ऐकलं, बिकट वाट वहिवाट नसावी, त्यात जे सांगितलंय ते आपण अगदी तंतोतंत पाळत असतो ने. आपल्या ह्या मसाला या चित्रपटाचे जे नायक नायिका आहेत तेही अगदी तसेच असतात, सज्जन आणि कुणाला फसवायचं नाही हे अगदी पक्कं त्यांच्या मनात असतं. पण काय आहे, कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो पण गोष्टी आपल्याला पाहिजे तशा नाही घडत.

असतो. आणि मग त्यात त्याचं एक असाच धंदा करत असताना एका मित्राबरोबर तोही धंदा बुडतो, मग त्याचं तिथे लग्न होतं, त्याच्या बहिणीशी तो लग्न करतो, ती सारिका पाटील. पण ती मग पुन्हा त्या दोघांचा संसार सुरू झाला तरी त्याची स्थैर्य त्याला येत नाही. तो प्रत्येक ठिकाणी धंदा कर्ज घ्यायचा, धंदा सुरू करायचा, धंदा डुबला की ते शहर सोडून जायचं. असं तो साड्या विकतो, किराणा माल विकतो, त्याच्यानंतर ते झाडू वगैरे असं काय काय घेऊन विकतात, तसं वेगवेगळे धंदे तो माणूस करतो. पण त्याला एकाही धंद्यात यश येत नाही. आणि धंदा बुडला, कोणी देणेकरी झाले आणि गिराईकांनी पैसे दिले नाही की ते शहर सोडून जायचं, असं करता करता ते दोघंजणं अख्खा महाराष्ट्र पालथा घालतात. करता करता एकदा पुणे झालं, मग चिपळूण झालं, मग कोल्हापूर, मग सातारा, सांगली, असं करत करत ते सोलापूरला जातात. सोलापूरला येऊन बसतात, म्हणजे थांबतात. तिथेही तो एक वेगळा व्यवसाय सुरू करण्याचा खूप प्रयत्न करतो. फिरायचं, चार वस्तू घ्यायच्या, त्या विकायच्या, त्याच्यात चार पैसे मिळाले तर मिळाले, असाच त्यांचा संसार चालू असतो. व तिथे सोलापूरला गेल्यानंतर सारिकाला आठवतं की अरे आपला एक भाऊ तिकडे आहे, त्याचा मोठा वाडा आहे, असं काय काय तिला आठवतं. तर पण पत्ता तिला आठवत नसतो. तर तो एकदा म्हणजे तो 15 दिवस ते धर्मशाळेत थांबतात आणि 13व्या दिवशी ती आठवण करून देते की बघा आपल्याला 15 दिवसच इथे थांबता येईल. तो म्हणाला मग मी त्याचा दुसरी धर्मशाळा शोधतो. हा असाच त्यांचा संसार चालू असतो. पण त्या 13व्या दिवशी सुदैवाने त्यांना तिचा भाऊ भेटतो, कल्याण. तो भाऊ भेटतो, तो आणखीन एक वेगळंच ते एक पाणी असतं. म्हणजे तो भेटतो, तो इतक्या थापा मारणारा आणि असा माणूस दाखवलेला आहे. त्याचा एक तो सांगतो की माझा एक वाडा होता पण तो मी विकून टाकला कारण माझ्या मुलाच्या कानाचं ऑपरेशन करायचं होतं वगैरे वगैरे. आणि असं करताना शेवटी तो एवढा मोठा वाडा विकून रेल्वेच्या शेजारच्या एका छोट्या खोपट्यात राहायला आलेला असतो. पण धर्मशाळेतनं तरी बाहेर पडता येईल म्हणून तो म्हणजे सारिका आणि रेवण कल्याणकडे राहायला जातात. आणि मग तिथे त्यांना शोध लागतो की अरे कल्याणचा तर एक शेंगदाणा विकण्याचा व्यवसाय होता, शेंगदाण्याची भजी विकण्याचा व्यवसाय होता, तो आपण सुरू करून बघायचा का, असा बराच विचार त्यांचा चाललेला असतो.

तर हा आपला नायक हा असा हजार चिंतांनी व्यापलेला आणि त्रस्त असा झालेला असतो, पण ह्या सगळ्यात त्याला ना फक्त एका व्यक्तीची प्रचंड साथ असते. म्हणजे ती कधीही कुठल्याही गोष्टीबद्दल तक्रार करत नाही, तो म्हणेल तसं वागते. ती व्यक्ती असते त्याची बायको सारिका पाटील. तर ते मी तुम्हाला सांगितलं तसं की ते सोलापूरमध्ये येऊन बसतात, मग ते म्हणजे स्थिरस्थावर होतात. स्थिरस्थावर होतात म्हटलं तर होतात असंही नाही, मग ते कल्याणच्या मागे लागतात की आपण तुमचा शेंगदाण्याचा व्यवसाय पुन्हा सुरू करूया, आपण मसाला भजी करूया. मग करता करता थोडं थोडं ते जुळवाजुळव करतात, गिराहिकं मिळवतात. त्यांना असं वाटतं की अरे आता गिराहिकं मिळाली आणि अजून कोणाचं कर्ज नाही झालं आहे म्हणजे बहुतेक आपला नफा होत असेल. पण तसं नसतं. ते एकदा हिशोब करायला बसतात की अरे एवढं झालं, मग आपण हे केलं ते केलं, सगळा हिशोब घेऊन हजार रुपयाचा पुन्हा तोटा होतो. आणि तेवढ्यात त्या तो जो भाचा असतो त्याच्या कानाचं दुखणं बळावतं. मग ते म्हणतात की आपल्याला त्याचं बघायला पाहिजे ना, आपला व्यवसाय चालू तो लहान मुलगा आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मग ते सांगतात की दोन हॉस्पिटल्स आहेत, एक आहे पुट्टपूर्तीला एक आहे पुण्याला. तर रेवण भाऊजी तुम्ही पुण्याला जाऊन चौकशी करा तिथे काय खर्च आहे वगैरे, आणि कल्याण जाईल पुट्टपूर्तीला. आता काही पर्यायच नसतो. त्याच्या घरात जर आपण राहतोय आणि त्याच्या मुलाचा प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय म्हटल्यानंतर तो नाही कसं म्हणणार. बरं, पैशाचा प्रॉब्लेम हा असतोच, त्यामुळे कुठल्याही बस केली ट्रेन केली असं कुठलंही वाहन तो घेऊन जात, म्हणजे वाहनाने तो जात नाही पुण्याला, तो जातो लिफ्ट घेऊन. म्हणजे ते ट्रक जे असतात, मालवाहू ट्रक असतात, त्याच्यात एखाद दुसऱ्या माणसाला लिफ्ट देतात, अशी तो लिफ्ट घेऊन पुण्याला जात असतो. आणि त्यावेळेला त्या प्रवासामध्ये तो ट्रक ते ड्रायव्हर आणि क्लीनर सोडून देतात, हा कुठल्या तरी खोट्या केसमध्ये त्याला फसवतात आणि पुण्यातल्या एका पोलीस स्टेशनला आणून कोठडीत टाकतात. तर ते मग तोपर्यंत मग एक दिवस जातो त्याच्यात, तिथे त्याला ते जेलमधले काही लोक म्हणजे कैदी भेटतात. तो एक शशांक शेंडे यांनी त्या कैद्याची भूमिका केली, त्याचं नाव ठेवलं आहे हाफ मर्डर. तो सांगतो की बघा अरे तुम्ही काहीच केलं नाही आणि मग तुम्ही आत कसे आलात, हे असं खूप चुकीचं आहे असं काही न करता कोठडीत येणं, तुम्ही काहीतरी केलेलं असलं पाहिजे. तो घाबरवतो त्या रेवणला, तो आपला चिंता करत बसतो आता पुढे काय होणार आपल्याला काही माहिती नाही. तर तेवढ्यात त्याला पोलीस ऑफिसर बाहेर बोलवतो आणि तो सांगतो की बघ आमच्याकडे तुझा काय संबंध नाही आहे ते जे काय मगाशी प्रकरण होतं त्याच्याशी, पण आमच्याकडे एक केस ओपन आहे. तर तू असं कर, तू एक आम्ही स्टेटमेंट लिहिलेलं आहे ते त्याला तू हो म्हण की असं असं मी एक साखळी सोन्याची चोरली आणि मला म्हणजे ओढगस्तीला आल्यामुळे मला पर्याय नव्हता त्यामुळे मी साखळी चोरली आणि मला पश्चाताप होतो आहे, तर कोर्टाने त्याचा विचार करावा. आणि तो सांगतो की असं सगळं तू लिहून दिलंस की कोर्ट तुला काय 2-3 महिन्याची साधी पोलीस कोठडी देतील आणि मग तू घरी जाशील, तू एवढं काय टेन्शन घेतोस, असं पोलीस ऑफिसर पण त्याला तिथे सांगतो. तर तो काहीच बोलत नाही. मग शेवटी ज्यांची केस ओपन असते सोन्याची साखळी चोरल्याची, ते मेहता म्हणून एक उद्योगपती असतात, त्यांना तो पोलीस ऑफिसर बोलवून घेतो की असं असं आम्ही चोर पकडला आहे, तर तुम्ही एकदा येऊन खात्री करून घ्या की हाच तो माणूस आहे ना. ते येतात, ते एकदा त्याला बघतात आणि ते सांगतात हा नाही तो, तुम्ही यांना सोडून द्या. ते आमचे वकील आहे त्यांच्याशी बोलून घ्या, यांचं काय ते त्यांना सोडून द्या असं तो सांगितल्यानंतर सुदैवाने पोलीस ऑफिसर त्याला सोडून देतो. मग ते मेहता शेठ त्याला विचारतात की तुमची काय राहायची जेवायची काही सोय आहे का आज रात्रीची, तर तो म्हणतो नाही. तर ते म्हणतात मग तुम्ही गोडाऊनला राहा आमच्या, आपण उद्या सकाळी बोलू काय ते. मग तो म्हणतो ठीक आहे, मग तो गोडाऊनला जाऊन राहतो. आणि मग ते मेहता शेट परत दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये येतात आणि तिथे हा एक त्याचे जुने देणेकरी बघतो. मग काय, सेम त्याची ॲक्शन ठरलेली, तो पळून जातो तिकडनं. पण तिकडनं पळून गेल्यानंतर परत सोलापूरला जेव्हा तो जातो आणि सारिकाला सांगतो की अगं असं असं झालं आणि मला पुढे काही हॉस्पिटल वगैरे ते झालंच नाही, पण असं मला डांबून ठेवलं होतं आणि ते असे मेहता शेठ म्हणून एक गृहस्थ आहेत त्यांनी मला सोडवलं, आता काय माहिती त्यांचा काय इंटरेस्ट आहे, असं कोणाचं तरी काहीतरी अजून कर्ज बिर्ज आपल्याला नको म्हणून मी पळून आलो. तर ती म्हणाली अहो त्या भल्या माणसाने तुम्हाला सोडवलं आणि तुम्ही त्यांचे आभारसुद्धा न मानता पळून आला तिकडे, मी तुम्हाला सांगते आता आपण जाऊया पुण्याला,
आणि मला ह्यावर प्रश्न विचारायचे नाही. तुम्ही मला चल म्हटल्यानंतर मी चालले ना सगळीकडे तुमच्याबरोबर. आता आपण परत पुण्याला जायचं आणि मेहता शेठना भेटायचं. ते जातात, त्यांची पूर्ण कहाणी सांगतात की कसा तू व्यवसाय चालला नाही, कसं कर्ज झालं, असं सगळं ते सांगतात. मेहता शेठ त्या सगळ्या त्याच्या देणेकऱ्यांना बोलवतात. ते सांगतात की हा रेमंड पाटील, त्याने तर इतकं खोटं बोललेलं असतं की प्रत्येक देणेकऱ्याला त्याने वेगवेगळं नाव सांगितलेलं असतं, त्यामुळे त्याचा विश्वासच त्या देणेकरांचा कोणाचा बसत नाही त्याच्यावर की अरे हा खरंच रेवण पाटील आहे का, त्याचं दुसरं काही नाव आहे का अजून काही. पण मेहता शेठ खात्री देतात. ते सांगतात मी त्याला नोकरीवर ठेवलेलं आहे, माझ्याकडे नोकरी करून तो तुमची कर्ज फेडेल. ह्या शब्दाखातर तो त्यांच्याकडे नोकरी करायला लागतो. मग ते सगळे म्हणजे सारिका, कल्याण, कल्याणची बायको, कल्याणचा मुलगा, हे सगळी मंडळी पुण्याला शिफ्ट होतात. आणि पुण्यात मग शेंगदाण्याच्या भजीचा व्यवसाय पुन्हा चालू करतात. मग थोडं स्थैर्य आल्यासारखं त्यांना वाटतं.

श्रोतेहो, आपण ऐकत आहोत मसाला या चित्रपटाची कथा, आणि आपण आत्तापर्यंत पोहोचलो या ठिकाणापर्यंत की त्यांचा पुण्यात येऊन रेवण पाटील आणि सारिका पाटील यांचा शेंगदाण्याचा पण व्यवसाय चालू होतो, आणि रेवण मेहता शेटकडे नोकरी पण करायला लागतो. तर त्या नोकरीमुळे त्याची बरीचशी कर्ज फिटतात, पण त्याची व्यवसायाची हौस असते ना, ती काही त्याला शांत बसू देत नाही. मग त्याच्या डोक्यात येतं आपण आपल्या एका सहकर्मचाऱ्याबरोबर एक हॉटेल काढायला पाहिजे. म्हणून तो हॉटेलसाठी इन्व्हेस्टमेंट म्हणून 40,000 रुपये एका माणसाला देतो, आणि तो ते पुन्हा पैसे बुडवतो. आणि हे सारिकाला माहीत नसतं, तिला नंतर कळतं, पण ते 40,000 आत्ता कुठे बाकीची कर्ज फिटतायत आणि आत्ता अजून परत 40,000 डोक्यावर बोजा, ह्या विचाराने त्याला सुचेन असं होतं. तो

आजारी पडतो. तो झोपून राहतो एक दिवस सकाळी. ते सगळ्यांना घरी आश्चर्य वाटतं की सारिका पण तेच म्हणते, अरे लग्न झाल्यापासून हा माणूस एक दिवस कधी मी घरात बसलेला त्याला पाहिला नाही, आज एकदम असं काय झालं. सगळ्यांना प्रश्न पडतो, पण तो त्याला माहीत असतं, तो कोणाला सांगत नाही. पण तो टी व्ही बघायला बसतो तेव्हा त्याला तिथे एक बातमी दिसते. आता त्याच्या शेंगदाण्याच्या व्यवसायात त्याला अनेक माणसं भेटलेली असतात, त्याच्यातल्या त्यातले एक वैज्ञानिक असतात डॉक्टर पूर्णपात्रे म्हणून. ते पात्र दिलीप प्रभावळकरांनी केलेलं आहे असं एक पक्के वैज्ञानिक दाखवलेत. ते पशुखाद्य नाही, ते इंधन निर्मितीचा प्रयत्न करत असतात जैव गोष्टींपासून, म्हणजे भाजीपाला कचरा या सगळ्या गोष्टींपासून ते इंधन निर्मितीचा प्रयत्न करत असतात. आणि तो प्रयत्न करत असताना एका प्रयोगात स्फोट होतो आणि त्याची अर्थातच बातमी होते. आणि रेवणला ती नेमकी असा तो आजारी पडलेला असताना ती बघायला मिळते. तर तेव्हा तो पत्रकार अर्थात प्रश्न विचारतो वैज्ञानिकांना की अहो तुमचं असं कसं झालं, मग तुम्ही प्रयोग असे फसतात कसे असं तसं. तर ते म्हणाले, मला याबद्दल काही वाटत नाही, मी सगळ्या गोष्टी आनंदाने करतो, आनंदासाठी करण्यापेक्षा. आणि मुख्य म्हणजे ह्या स्फोटातून एक निष्पन्न झालेलं आहे की काही विशिष्ट रासायनिक क्रिया केल्यानंतर स्फोट होतो, त्यामुळे बाकीचे पुढचे जे प्रयोग आहेत ते आणखी सुरक्षित होतील. हा विचार रेवणने ऐकल्यानंतर त्याला जो उत्साह संचारतो की हो, म्हणजे प्रयोग अयशस्वीसुद्धा होतात आणि अयशस्वी प्रयोग झालेले असले तरी त्यामुळे पुढचे प्रयोग यशस्वी होऊ शकण्याची शक्यता वाढते, पुढचे प्रयोग अधिक सुरक्षित होतात, आणि मग तो एकदम उत्साहाने कामाला लागतो.

0: नाता घटकून टाक जीवा दुबले पणा मनाता।
1: श्रोतेहो, आपण बोलत आहोत मसाला या चित्रपटाबद्दल, आणि मी तुम्हाला सांगितलं की वैज्ञानिकांची बातमी ऐकल्यानंतर रेवणला एकदम उत्साह संचारतो आणि मग तो पुन्हा त्याच्या मेहता शेठच्या कामाला लागतो, त्यांचा शेंगदाण्याचा व्यवसाय पुन्हा तो पुढे पुढे न्यायला लागतो आणि त्या सगळ्यात मग त्याला तो सांगतो की असं असं झालं, माझे पैसे बुडले आणि माझं हॉटेल होणार नाही आहे। तर असं त्याचे बरेच मित्रमंडळी, त्याच्या ओळखीचे लोक, त्याचे गिराईक असे सगळेजण त्याला सांगतात की अहो तुम्ही विचार करा, तुमचं काय होतं आहे याचा, तुम्ही असे कसे पैसे तुमचे हे झाले। तर तेव्हा त्याच्या ज्याच्याबरोबर तो हा व्यवसाय करणार असतो हॉटेलचा, त्याची पत्नी ती सारिकाची मैत्रीण होते एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये, तर ती सांगते अगं तू काय सांगतेस। तर ती म्हणते सारिका की त्यांच्या बघाना हाताला यश नाही, काय कशात काहीही केलं तरी त्यांना यश येत नाही, किती मेहनत करतात, तर ते साथ नाही कोणाची। तर ती सांगते अगं तू असं काय म्हणतेस, तू स्वतः साथ दे ना त्यांना, भाऊजींकडे भरपूर टॅलेंट आहे आणि ते खूप चांगलं करतील, फक्त तू त्यांना साथ दे। मग त्यांच्या लक्षात येतं की अरे आपण इतके वर्ष शेंगदाण्याचा व्यवसाय करतोय, वेगवेगळ्या गोष्टीत आपण इतके चविष्ट पदार्थ आपल्या घरी तयार करतो, या सगळ्याला चव कुठून येते, मसाल्याने येते। मग त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला मसाला तयार करायचा आहे आणि मग ते दोघं जोमाने कामाला लागतात, खूप काम करतात, त्यांचा मोठा व्यवसाय होतो, त्यांची फॅक्टरी होते आणि मग तो म्हणजे मेहता शेठच्या लेवलला पोहोचतो रेवण पाटील। आणि मग त्याला एक दिवस असा अचानक असा एका पोलीस स्टेशनमधून फोन येतो, मग तो जातो तिथे आणि तिथे त्याला त्याच्यासारखाच, म्हणजे तो एकेकाळी जसा एखादा पोलीस स्टेशनमध्ये अडकला होता तसा एक त्याला छोटा व्यावसायिक दिसतो आणि तो सांगतो की साहेब मला तुमच्यासारखा मोठा माणूस व्हायचा आहे। ते ऐकल्यानंतर तो पुन्हा त्याला सांगतो की गाडी गोडाऊनकडे घ्या आणि तो पुन्हा त्याला मदत करायला तयार होतो, जशी त्याला मेहता शेठनी मदत केलेली असते, एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं। खूप छान वाटतं हे सगळं बघताना, तो मनाला इतका समाधान देऊन जातो ना सिनेमा, म्हणजे त्याचा सगळा स्ट्रगल, त्याची ओढाताण आपल्याला आधी दिसलेली असते आणि मग नंतर तो किती मोठा होतो, किती छोट्याशा रिअलायझेशन नंतर, ते बघताना खूप खूप छान वाटतं आणि खूप मनाला उभारी येते, प्रेरणा मिळते।

विसरूनी जा काल काय झाले, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुला।

श्रोते हो, आता वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालं. पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. त्यावर सरकार चर्चेला तयार आहे असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. राज्यसभेतही रिजिजू यांनी चर्चेची तयारी दाखवली, मात्र शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी दाखवत सर्वोच्च न्यायालयानं लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे. 10व्या अनुसूची अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी आमदार आणि खासदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 715 अंकांची घसरण झाली आणि तो 76,755 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 191 अंकांची घसरत नोंदवत 23,996 अंकांवर बंद झाला. या होत्या आत्ताच्या ठळक बातम्या.

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम रेनबो सेवा 107.1 MHz-वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ. कार्यक्रम चालू आहे सांजेच्या पारी आणि आपण सांजेच्या पारी या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती घेत असतो, वेगवेगळ्या व्यक्तींबद्दलची माहिती घेत असतो. तर आज आपण मुंबईतल्या एका सार्वजनिक ग्रंथालयाबद्दल बोलणार आहोत. आज आपण नेहरू सेंटर लायब्ररीबद्दल बोलणार आहोत.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो सेवा 107.1 MHz. आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण बोलणार आहोत नेहरू सेंटर लायब्ररीबद्दल. मंडळी, हल्ली ग्रंथालयांची संख्या दिवसेंदिवस इतकी रोडावत चालली आहे आणि त्यात सार्वजनिक वाचनालय किंवा सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे अक्षरशः हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी शिल्लक राहिली आहेत. पण 1977 साली केवळ 1500 फुटाच्या दालनात सुरू झालेली नेहरू सेंटर लायब्ररी किंवा नेहरू सेंटर ग्रंथालय म्हणूया आपण, ती मात्र अजूनही आपल्या वाचकांना उत्कृष्ट सेवा पुरवते आहे. आता ही नेहरू सेंटर लायब्ररी आहे कुठे असं तुम्ही विचाराल, तर म्हणजे मुंबईत राहणाऱ्यांसाठी विशेषतः नेहरू तारांगण जर तुम्हाला माहीत असेल तर त्याच आवारात त्याच तिथे शेजारी ही लायब्ररी उपलब्ध आहे. आणि म्हणजे नेहरू तारांगण हे खूप लोकांना माहिती आहे, मुंबईत लोकांना माहिती आहे, मुंबईच्या बाहेरच्याही लोकांना नेहरू तारांगणाबद्दल माहीत असेल, पण त्यांची लायब्ररी आहे हे मात्र फार कमी लोकांना माहिती आहे.

0: श्रोतेहो, आपण बोलत आहोत मुंबईतल्या एका सुप्रसिद्ध लायब्ररीबद्दल. नेहरू सेंटर लायब्ररीबद्दल आपण बोलतोय आणि मी तुम्हाला सांगितलं तसं की हल्ली ग्रंथालयच मुळात दुर्मिळ झालेली आहेत. त्यात सार्वजनिक ग्रंथालय तर खरोखर म्हणजे वानवा आहे खरं तर त्यांची. पण 1977 सालापासून आत्तापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने सेवा पुरवणारी नेहरू सेंटर लायब्ररी वरळीला नेहरू तारांगणाच्या बाजूला उपलब्ध आहे आणि 1500 चौरस फुटाच्या दालनात ती सुरू झाली असं मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर सुरुवातीला ती फक्त संशोधकांसाठी मर्यादित होती, म्हणजे ते छोट्याशा त्या लायब्ररीत जाऊन त्यांचं संशोधनाचं काम, त्यांना काय संदर्भ हवे असतील ते संदर्भ ग्रंथ पाहणे, इतपतच ते मर्यादित होतं. पण त्यानंतर तिथे येणाऱ्या वाचकांची संख्या वाढली आणि काही पुस्तकांची संख्यासुद्धा वाढली, त्यामुळे त्यानंतर ती नेहरू तारांगणाच्या खालच्या बाजूला हलवण्यात आली. नेहरू तारांगणाची जी मोठी उंच बिल्डिंग आहे त्याच्या बेसमेंटला ती हलवण्यात आली, कारण वाचक आणि पुस्तक संग्रह मोठा झाला म्हणूनच. पण त्यानंतर ती लायब्ररी शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि संशोधक या सगळ्यांसाठी खुली करण्यात आली आणि मग त्याच्यानंतर फक्त निव्वळ संदर्भासाठी म्हणून जे काही उपलब्ध असं संदर्भ ग्रंथ फक्त नव्हते, बाकी बऱ्याच गोष्टी तिथे उपलब्ध होत्या. पण तरीही त्यांचा मेन फोकस किंवा विशेष भर जो म्हणतो तो खगोलशास्त्राच्या पुस्तकांवर होता.
1: ऐकू येते आपल्याला एलिझाबेथ एकादशी गाण्याचे बोल आहेत दगड.

नमस्कार श्रोते हो, आपण बोलत आहोत नेहरू सेंटर लायब्ररीबद्दल. आणि मी तुम्हाला म्हटलं की ती आधी खूप छोट्या ठिकाणी होती, मग ती बेसमेंटला नेहरू तारांगणाच्या शिफ्ट केली गेली, मग त्याच्यानंतर आणखीन तिकडची वाचक संख्या वाढली आणि 2500 पुस्तकांपासून आता त्यांचा 40,000 पेक्षाही जास्त पुस्तक संग्रह झालेला आहे. तर त्या 2000 पुस्तकांपासून ते तो संग्रह सेवा आणि वाचक यांच्या संख्येनुसार त्यांची नवीन, आता जिथे मी तुम्हाला म्हटलं की नेहरू तारांगणाच्या शेजारीच्या बिल्डिंगमध्ये एका ठिकाणी त्यांची खूप खूप मोठी लायब्ररी त्यांनी आता केलेली आहे. त्यांची रीडिंग रूमही खूप मोठी आहे आणि आता त्यांच्याकडची पुस्तकं जी आहेत ती फक्त खगोलशास्त्रावर मर्यादित खगोलशास्त्रापर्यंत मर्यादित नाहीत, तर त्यात पर्यावरण, तंत्रज्ञान, याखेरीज लहान मुलांची पुस्तकंसुद्धा आहेत त्यांच्याकडे. 1999 साली 6 संगणक, प्रिंटर, स्कॅनर आणि दृकश्राव्य माध्यमाच्या संग्रहाच्या त्याच्यात समावेश करण्यात आला. आणि मग हे ग्रंथालय, बहुपयोगी संदर्भ ग्रंथालय, म्हणजे आपण ज्याला मल्टीपर्पज रेफरन्स लायब्ररी म्हणतो, म्हणून ते नावारूपाला आलं. 99 त्यांनी सगळी ती व्यवस्था केली आणि त्याच्यानंतर डिस्कवरी ऑफ इंडिया या इमारतीत, मी तुम्हाला म्हटलं तसं, जिथे ती आत्ता लायब्ररी आहे तिथे ती शिफ्ट झाली आणि त्यांचा पुस्तक संग्रह 40,000 वर गेला. आणि आता ते खूप असं भव्य ती लायब्ररी आहे. तुम्ही कधीही जाऊन बघाल, तुम्हाला त्याची भव्यता, तिथल्या संग्रहाची क्वालिटी किंवा एकंदर सगळंच तुम्हाला ते, म्हणजे स्टेट ऑफ आर्ट ज्याला म्हणतो, ते तुम्हाला तिथे बघायला मिळेल.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ आणि आपण बोलत आहोत सांजेच्या पारी या कार्यक्रमात नेहरू सेंटर लायब्ररीबद्दल. मी तुम्हाला आतापर्यंत त्यांच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या नेहरू सेंटर लायब्ररीच्या, की त्यांचा इतिहास सांगितला, कशी ती छोटी होती मग ती मोठी होत गेली लायब्ररी. आणि आता या ग्रंथालयात नुसती पुस्तकच नाही आहेत, इथे तुम्हाला विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीयसुद्धा मासिकं, नियतकालिकं आणि वृत्तपत्रही सापडतील. त्याखेरीज विशिष्ट वृत्तपत्रातले किंवा नियतकालिकांमधले विशिष्ट लेख तेही तुम्हाला सहज उपलब्ध होतील. म्हणजे त्याचं इंडेक्सिंग त्यांनी केलेलं आहे. म्हणजे काय तर त्या लेखांची एक सूची तयार केलेली आहे, त्यामुळे तुम्ही एक विशिष्ट त्या लेखाच्या नावातला शब्द जर त्यांच्या कॅटलॉगमध्ये शोधलात तर तुम्हाला तो शब्द असलेले सगळे लेखही मिळू शकतील, सगळी पुस्तकंही सापडू शकतील, अशी सोय त्यांनी करून ठेवलेली आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या संग्रहात हे पुस्तक आहे नाही आहे, किती त्याच्या कॉपीज आहेत, हे सगळं आपल्याला घरी बसून बघता येतं. आता कसं विचाराल तर त्यांचा ऑनलाईन कॅटलॉग उपलब्ध आहे. त्यांच्या या कॅटलॉगबद्दल मी आणखी माहिती देईनच, पण आपण आधी दोन गाणी ऐकूया.

नमस्कार, मी अजित कडकडे। आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।

नमस्कार श्रोते हो, आपण बोलत आहोत नेहरू सेंटर लायब्ररीबद्दल. आणि मी तुम्हाला असं सांगितलं की त्यांचा वेब ओपॅक ऑनलाईन अवेलेबल आहे. तर आता तुम्ही म्हणाल वेब ओपॅक म्हणजे काय? तर वेब ओपॅक म्हणजे ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग, ओपॅक, OPAC याचा फुल फॉर्म आहे ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग. आता ह्याच्यात काय असतं, जसं आपण कुठल्याही वेबसाईटला जातो तसं तुम्हाला जायचं आहे नेहरू सेंटर लायब्ररीच्या वेबसाईटला. वेबसाईटला गेलात की तिकडे वेगवेगळे तुम्हाला मेनू सापडतील. त्याच्यात एक मेनू आहे वेब ओपॅकचा, त्याच्यात तुम्हाला त्यांचा संपूर्ण कॅटलॉग बघायला मिळतो. म्हणजे त्यांचा काय पुस्तक संग्रह आहे त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते. समजा तुम्हाला एखाद्या विशिष्ट पुस्तकाचं नाव शोधायचं आहे, तर ते नाव समजा त्यांच्या संग्रहात ते पुस्तक आहे असं आपण धरून चालू, तर त्या संग्रहात जर ते पुस्तक असेल तर तो शब्द असलेली एकतर सगळी पुस्तकं तुम्हाला तिथे लिस्टमध्ये दाखवतील. आणि नुसतं दाखवतील असं नाही, तर त्याबरोबर त्या पर्टिक्युलर त्या विशिष्ट पुस्तकाच्या किती कॉपीज त्यांच्याकडे आहेत, ते पुस्तक त्यांनी संग्रहालयात कुठे ठेवलं आहे, त्यानंतर त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ कसं दिसतं, त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, प्रकाशक कोण आहे, पृष्ठसंख्या किती आहे, ही आणि अशा तऱ्हेची वेगवेगळी माहिती तुम्हाला या ओपॅकवर सापडते. आणि मुख्य म्हणजे आपल्याला कन्फर्म करता येतं की तिथे जाण्यापूर्वी समजा आपण गेलो आणि एखादं पुस्तक त्यांच्याकडे नसेल तर काय करायचं, तर ते तुम्हाला एकदा तिथे खात्री करून घेता येते जाण्यापूर्वी की हो हे पुस्तक यांच्याकडे आहे. आणि ती संदर्भ ग्रंथालय आहे ते, त्यामुळे तिथे ती पुस्तकं बाहेर जात नाहीत त्या लायब्ररीच्या. तिथे तुम्ही जायचं, त्यांना तिथे त्यांचा जो तिथे कर्मचारी जे आहेत त्यांना विनंती करायची की हे हे पुस्तक मला बघायचं आहे, त्यातनं काही संदर्भ घ्यायचे आहेत. मग ते तुम्हाला पुस्तक तिथे छान टेबल खुर्च्या छान त्यांनी व्यवस्था केलेली आहे, तर तिथे ते तुम्हाला पुस्तक आणून देतात. तुम्ही ते वाचू शकता तिथे बसून. वातानुकूलित त्यांची रिडिंग रूम आहे, तो असा एक खूप छान फील तुम्हाला घेता येतो. तर तिथे जाण्यापूर्वीची तयारी म्हणून तुम्ही त्यांचा वेब ओपॅक जो आहे तो नक्की बघू शकता.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची रेनबो वाहिनी 107.1 MHz. कार्यक्रम चालू आहे सांजेच्या पारी आणि आपण बोलत आहोत नेहरू सेंटर लायब्ररीबद्दल. मी तुम्हाला आत्ता सांगितलं त्यांच्या वेबोपॅकबद्दल आणि तुम्ही कसं बघू शकता की ते पुस्तक त्यांच्या संग्रहात आहे किंवा नाही आणि मग तुम्ही जाणं ठरवू शकता. पण मला विचाराल तर तुम्ही एकदा जाऊन बघाच त्या लायब्ररीमध्ये. ती लायब्ररी इतकी सुंदर आहे, एक तर वातानुकूलित रीडिंग रूम, मी तुम्हाला मग अशी म्हटलं तसं ती आहे. त्यानंतर तिथे खास टेबलं खुर्च्या ही वाचनासाठी योग्य पद्धतीने म्हणजे योग्य ठरतील, म्हणजे एर्गोनॉमिकली करेक्ट म्हणतात तशी ती तयार केलेली आहेत. आणि वाचताना कुठलाही तुम्हाला त्रास तिथे होणार नाही. आणि तिथे इतकं त्यांनी दिव्यांची रचना म्हणा किंवा एकंदरीत तिथे अशी खोटी थोडी फुलझाडं किंवा अशी त्यांनी तयार केलेली आहेत. तिथे आतमध्ये एकदा तुम्ही शिरलात ना की तुम्हाला पुस्तक वाचायचा मोह नाही झाला तरच नवल. म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही एकदा तरी त्या लायब्ररीला भेट द्यायला हवी.

श्रोते हो, कार्यक्रम चालू आहे सांजेच्या पारी आणि आपण बोलतोय नेहरू सेंटर लायब्ररीबद्दल. आणि मी तुम्हाला असं आत्ता म्हटलं की ती खरोखरच फार सुंदर, फार सुरेख अशी प्रेक्षणीय लायब्ररी आहे आणि तिथे खरोखरच तुम्हाला गेल्यानंतर पुस्तकं वाचाविषयी वाटतील. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला जर त्या पुस्तकातला विशिष्ट मजकूर जर फोटोकॉपी करून हवा असेल, त्याची प्रत तुम्हाला हवी असेल, तर त्यांच्याकडे तीसुद्धा सोय आहे. त्यानंतर एवढंच नाही, बरं तुम्ही म्हणाल की हा फक्त एका ठराविक वयोगटासाठीचा त्यांचा वाचक वर्ग आहे का, तर अर्थातच नाही. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत, अगदी कुठल्याही वयाच्या माणसांपर्यंत सगळ्या वयोगटातली मंडळी त्यांच्याकडे येतात वाचण्यासाठी. तुम्हाला म्हणजे वाचनाची आवड आहे तर तुम्ही नक्की या लायब्ररीला भेट द्यायला हवी असं मला वाटतं. त्या व्यतिरिक्त म्हणजे फक्त लायब्ररी आहे, फक्त ग्रंथसंग्रह आहे अशातला भाग नाही आहे, तर ते ही जी लायब्ररी आहे तिथले म्हणजे तिथली जी मॅनेजमेंट आहे ते लोक लेखकांशी संवाद किंवा एखाद्या कवितेच्या पुस्तकावर चर्चा, पुस्तक परीक्षण अशा तऱ्हेचेही काव्यसंध्या अशा तऱ्हेचे वेगवेगळे उपक्रम ते राबवतात. आणि हे सगळं सगळं म्हणजे संदर्भासाठी मिळणारी पुस्तकंसुद्धा आणि हे कार्यक्रमसुद्धा हे सगळं फार म्हणजे मोफत असतं. ते कुठल्याही पद्धतीचं शुल्क त्याच्यासाठी आकारत नाहीत. आता तुम्ही विचाराल ह्या लायब्ररीचं टायमिंग काय आहे, तर सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 6:30 या वेळात ही उघडी असतेच, पण त्या व्यतिरिक्त पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सुद्धा याच वेळात ती उघडी असते. आणि सुट्ट्या विचाराल तर रविवारी ती बंद असते आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असते. आणि सार्वजनिक सुट्ट्या म्हणजे पब्लिक हॉलिडेजच्या दिवशी सुद्धा ही लायब्ररी बंद असते, पण इतर बाकी सगळ्या दिवशी तुम्ही 10 ते 6:30 या वेळात या इथल्या ग्रंथसंपदेचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता. मंडळी, आता कार्यक्रमात आपली वेळ संपत आलेली आहे. जाता जाता मी तुम्हाला एक छानसं गाणं ऐकवते आणि आज आपण सांजेच्या पारी या कार्यक्रमात इथेच थांबूया. धन्यवाद.

गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालं. पेपरफुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली त्यावर सरकार चर्चेला तयार आहे असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले. राज्यसभेतही रिजिजू यांनी चर्चेची तयारी दाखवली मात्र शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा करणं शक्य नसल्याचं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला तयारी दाखवत सर्वोच्च न्यायालयानं लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारचं वर्तन अत्यंत वाईट असून हे लोकशाही प्रधान देशाचं चित्र नसल्याची टीका त्यांनी केली. कर्नाटकात कारवार इथं भारतीय नौदलानं INS मालवण या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचा सेवेमध्ये समावेश केला. कोचीन शिपयार्डनं बनवलेल्या या युद्धनौकेमध्ये 80% जास्त स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 715 अंकांची घसरण झाली आणि तो 76,755 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 191 अंकांची घसरण नोंदवत 23,996 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गेल्या 10 वर्षात 152 प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा. भंडारा जिल्ह्यातील इटगाव ग्रामपंचायतीची केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेअंतर्गत बालस्नेही पंचायत पुरस्कारासाठी निवड. आणि नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. नीट प्रश्नपत्रिका फुटीचं प्रकरण, विद्यार्थ्यांची आंदोलनं आणि इतर विविध मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभर वारंवार तहकूब झाल्यानंतर दिवसभराकरता तहकूब करण्यात आलं. लोकसभा दुपारी 2 वाजता पुन्हा भरल्यानंतर विरोधी सदस्यांनी नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावर घोषणाबाजी केली. गदारोळात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्याचा ठराव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हा ठराव मांडला. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. यापूर्वी सकाळी प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधकांनी नीट प्रश्नपत्रिका फुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृह सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: सरकार नी पेपर लीक का चर्चा के लिए पूरी तरह से तैयार है और हमने पहले दिन से कहा है. मैं अनुरोध करता हूँ कि चर्चा कब होना है, चर्चा का ड्यूरेशन और किस नियम के तहत होना है. माननीय स्पीकर महोदय, सारे पार्टी के फ्लोर लीडर से बातचीत करके इसका निर्णय किया जाए.
1: अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही चर्चा घेण्यासाठी सरकार तयार असून वेळ निश्चित करण्यासाठी सर्व पक्षांनी सहमती दर्शवावी असं म्हटलं. मात्र गदारोळ कायम राहिल्यानं लोकसभेचं कामकाज प्रथम दुपारी 12 नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही दिवसभर अशीच परिस्थिती राहिली. दुपारी 3 वाजता सभागृह पुन्हा भरल्यानंतर विरोधी सदस्यांनी नीट आणि इतर मुद्द्यांवर घोषणाबाजी केली. उपसभापती हरिवंश यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं सांगत विरोधकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर चर्चा टाळण्यासाठी नव्या अटी घालत असल्याचा आरोप केला. सरकारनं स्पष्टपणे चर्चेची तयारी दर्शवल्यानंतरही विरोधकांकडून नवे मुद्दे उपस्थित करून कामकाजात अडथळे आणले जात असल्याचं ते म्हणाले. गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाजही उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर देशाची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप केलाय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. देशातील शिक्षण व्यवस्था त्रुटीपूर्ण आणि विद्यार्थी परवडणारी राहिलेली नसल्याचा आरोप करत गेल्या 10 वर्षात 152 प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणांमध्ये अद्याप एकाही व्यक्तीला शिक्षा झालेली नसल्याचं ते म्हणाले.
3: पेपर लीक होता है, 7.5 करोड़ युवाओं का नुकसान होता है, मगर पिछले 10 साल में एक भी कन्विक्शन नहीं हुआ, एक भी व्यक्ति का कन्विक्शन नहीं हुआ, जीरो.
1: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यासह विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या रास्त असून त्यावर तडजोड होऊ शकत नाही असं सांगून विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी आणि या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणीही गांधी यांनी केली. पेपर फुटीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या आंदोलनावर टीका करताना महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसच्या सत्ताकाळात अनेक वेळा पेपर फुटीच्या घटना घडल्याचा दावा आज त्यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. विद्यार्थ्यांना पेपर फुटीमुळे मानसिक त्रास होतो ही गंभीर बाब असल्याचं मान्य करत सरकारनं योग्य वेळी हस्तक्षेप करून दोषींविरुद्ध कारवाई केल्याचं ते म्हणाले.
4: मला हे मान्यच नाहीये की पेपर फुटी झाली पाहिजे, ते होऊ नये. पण राजीनामा मागेपर्यंत ठीक आहे, विद्यार्थ्यांचा मनस्ताप आहे, त्यांनी राजीनामा मागितला, विद्यार्थ्यांनी राजीनामा मागितला, विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, मान्यता आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काही आमचं म्हणणं नाही, त्यांचा मनस्ताप झाला आहे. पण काँग्रेस किंवा हे जे नौटंकीवाले आहे यांना काही बोलायचा अधिकार नाही, कारण याच्या काळात 28 वेळा पेपर फुटी झाली आहे.
1: काँग्रेसचे आंदोलन हे राजकीय स्वरूपाचे असल्याचा आरोपही त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण होऊ नये आणि त्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी वापर करू नये असंही बावनकुळे म्हणाले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून काँग्रेसनं आज नागपुरात आंदोलन केलं. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे लोकभवनाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनं करण्यात आली. शिक्षण रोजगाराच्या संधी आणि परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीनं निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे.
5: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भंडारा जिल्ह्यातील ईटगाव ग्रामपंचायतीची केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

योजनेअंतर्गत बालस्नेही पंचायत पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्कारांतर्गत ग्रामपंचायतीला 1 कोटी रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून निवड झालेल्या 4 ग्रामपंचायतींपैकी विदर्भातील ही एकमेव ग्रामपंचायत आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत शासनानं इटगाव ग्रामपंचायतीची निवड केली आहे. आरोग्य, पोषण, शिक्षण, सुरक्षा, बालकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे हा सन्मान मिळाला आहे. वर्धा जिल्ह्यातील रोठा इथं बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सर्व अंगाने सखोल चौकशी करून सबळ पुरावे गोळा करावे, तसंच दोषीला कठोर शिक्षा होईल यासाठी तपास प्रभावीपणे करावा असे निर्देश पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले आहे. पीडित बालिकेच्या कुटुंबाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याबाबतही बैठकीत आढावा घेण्यात आला. कुटुंबातील मुलींना शाळेत प्रवेश मिळवून देणं, मनोधैर्य योजनेतून आणि आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांमधून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज साजरा होतो आहे. यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विविध क्षेत्रात विकासाची नवी शिखरं गाठत असल्याचं मोदी यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात सेवा हात संकल्प उपक्रमाअंतर्गत शासकीय योजनांचा लाभ वितरण, रक्तदान, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियानासह विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. यवतमाळमध्ये उमरखेड महागाव इथं विधानसभा क्षेत्रातील 57,000 अल्पभूधारक शेतकऱ्यांचा अपघात विमा काढण्याचा उपक्रम फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कुटुंबियांसह बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज सकाळपासून नागपुरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी वर्षाव करत आहे. नागपूर, अमरावती, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अकोला, वाशिम, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या देखील अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान आगामी काही तासांमध्ये वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून नागपूर, अकोला, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. गडचिरोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाच्या जोरदार सरी बरसल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. मागील 24 तासात देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक 93 मिलीमीटर पाऊस पडला, त्याखालोखाल धानोरा तालुक्यात 85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. गेल्या 10 वर्षात 152 प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना घडल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा. भंडारा जिल्ह्यातील इटगाव ग्रामपंचायतीची केंद्र शासनाच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेअंतर्गत बालस्नेही पंचायत पुरस्कारासाठी निवड. आणि नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: टाइम बहुत हो गया नहीं प्लीज. हाँ लेकिन एक वो फिल्मी एक गाना है उनकी फरमाइश बड़ी देर से कर रहे हैं. रफ्ता रफ्ता वो क्या है, वैसे गजल अच्छी है ये भी.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आप सभी को गाने गज़लें बहुत पसंद आ रहे हैं. आप सभी इतनी देर से हमारे साथ बने हुए हैं, उस

0: आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलात सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. नीट पेपर फुटी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: लोकसभेत आज सकाळी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चा करावी आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या KC वेणुगोपाल यांनी लोकसभेत केली. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सरकार चर्चेला तयार आहे, केव्हा किती वेळ आणि कोणत्या नियमानुसार चर्चा करायची हे ठरवूया असं आवाहन सदस्यांना केलं.
2: हमने जब खुले दिल से ऑफर किए सरकार की ओर से कि हम चर्चा चाहते हैं तो उसको व्यवधान डालने के लिए कोई कंडीशन ऐसा डालेंगे ताकि चर्चा ही ना हो, ये तो ठीक बात नहीं है. सदन चर्चा के लिए होते हैं तो हम तो हमेशा चर्चा चाहते हैं. सरकार कोई भी मुद्दा से भागते नहीं है और लोकतंत्र में लोगों के प्रति हम जो काम करते हैं उसको जानकारी देना हमारा दायित्व है. हम चर्चा से तो भाग ही नहीं सकते हैं. मैं उल्टा हमारा विरोधी पक्ष ऑपोजिशन पार्टी के साथियों को मैं अनुरोध करता हूं कि ऐसा तरीका मत अपनाएं कि चर्चा

0: रुक जाए।
1: महिला खासदारांशी अयोग्य वर्तन केल्याच्या मुद्द्यावरून संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी अधिवेशन कालावधीसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला। सभागृहानं तो बहुमतानं मंजूर केला। त्यानंतरही सदस्यांचा गोंधळ सुरू राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। विरोधकांच्या गदारोळात कोळसा, खाण आणि पोलाद विषयक स्थायी समित्यांचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला। राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम सिक्कीममध्ये NHPCच्या प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दुःख व्यक्त करण्यात आलं। त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या मुद्द्यावर चर्चेची सरकारची तयारी असल्याचा पुनरुच्चार केला। सभागृह नेते JP नड्डा यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगत त्यांची वागणूक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला। त्यानंतर राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चर्चा शक्य नसल्याचं सांगत चर्चेआधी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, नीट पेपर फुटीचा मुद्दा आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी आणि सय्यद नासिर हुसेन यांनी स्थगन प्रस्ताव दिला। आपचे खासदार संजय सिंग यांनीही या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव दिला। मात्र कामकाजात नमूद केलेल्या मुद्द्यांवरच चर्चेसाठी या नियमाचा वापर करता येतो किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात चर्चेसाठी या आयुधाचा वापर होऊ शकतो असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले। पेपर फुटीचं प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी द्रमुकच्या तिरुची सिवा यांनी केली। ती हरिवंश यांनी फेटाळून लावली। त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। संसदेचं कामकाज सुरू होण्याच्या पूर्वी विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात काळे कपडे घालून या मुद्द्यावरून आंदोलन केलं।
2: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। खासदार सुप्रिया सुळे या देखील यावेळी उपस्थित होत्या। घटनेतल्या 10व्या अनुसूचीचा अर्थ लावण्याचा पुनर्विचार करण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं तयारी दाखवली आहे। या अंतर्गत पक्षांतरानंतर अपात्रता टाळण्यासाठी खासदार आणि आमदार इतर राजकीय पक्षात विलीन झाल्याचं कारण देतात। काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ही याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायची तयारी सर्वोच्च न्यायालयानं दाखवली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल ही याचिका दाखल केली होती। न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी लोकसभेचे सभापती तसंच 6 खासदारांना नोटीस बजावली आहे। या प्रकरणी पुढची सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ISV त्रिवेणी या नौकेवरच्या तिन्ही सैन्य दलाच्या महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही असामान्य कामगिरी असल्याचे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत। समुद्र प्रदक्षिणा करून परतलेल्या त्रिवेणी या युद्धनौकेचं त्यांनी आज मुंबईत दूरस्थ पद्धतीनं स्वागत केलं त्यावेळी ते बोलत होते। लेफ्टनंट कर्नल अनुजा उरुडकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांची ही मोहीम 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू झाली। सुमारे 25,000 अधिक सागरी महिलांचा प्रवास, विश्ववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख केप्सना वळणा घालणं तसंच दक्षिण महासागराच्या पट्ट्यासह सर्व रेखांश आणि प्रमुख अक्षांशावरून प्रवास करणं अशा टप्प्यांमधून या मोहिमेनं आपली जागतिक प्रदक्षिणा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करणं सरकारचं काम असतं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0: म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारचं वर्तन अत्यंत वाईट असून हे लोकशाही प्रधान देशाचं चित्र नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,
1: बातचीत करना यही तो प्रजातंत्र में होता है, अदरवाइज आप इसको तानाशाही कह सकते. अगर किसी की बात, खुद की मन की बात जबरदस्ती सबको सुनाए लेकिन जन की बात नहीं सुने तो ये प्रजातंत्र में.
0: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत रास्ता रोको आंदोलन केलं. तर लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित गैरवर्तनाच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसनं आपल्या महात्मा गांधी रोडवरील कार्यालयासमोर निदर्शनं केली. जंतर मंतर इथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव इथे विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली, तर वाशिममध्ये काँग्रेसच्या जिल्हा शाखेनं मुख्य चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं. धुळे जिल्हा काँग्रेसनं आज धुळ्यामध्ये महात्मा गांधी पुतळ्यासमोर एकत्र येत केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करत विद्यार्थी आंदोलनावरचा लाठीमार आणि राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध केला. लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरमध्ये बहुजन विकास अभियानाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी या घटनेचा निषेध नोंदवत उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवलं. दरम्यान नीट परीक्षेच्या निकालात अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रकार समोर आल्यानं त्याची उच्चस्तरीय चौकशी त्वरित करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून केली आहे. संसदेवर काल काँग्रेस जनता पार्टीच्या बॅनरखाली निघालेल्या मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट दिला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह इथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसर आज ऑरेंज अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची देखील शक्यता या भागामध्ये आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटीच्या मागणीवरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आमदार खासदारांच्या पक्षांतराच्या संदर्भातल्या घटनेतल्या तरतुदीवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी. 6 खासदारांच्या पक्षफुटीवरून लोकसभा सभापतींना नोटीस. INS मालवण भारतीय नौदलामध्ये सहभागी. समुद्र प्रदक्षिणा पूर्ण करत तिन्ही सैन्य दलातल्या महिला अधिकारी मुंबईमध्ये दाखल. आणि हवामान विभागाकडून पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार, सुप्रभात। 107.1 मेगाहर्ट्ज वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। वंदन हा कार्यक्रम सुरू झालाय मंडळी, आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते।

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्या श्रोत्यांना आकाशवाणी वर्धापन दिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा. यावर एक विशेष कार्यक्रम 6 वाजता आपण ऐकणार आहात. तुर्तास वंदन कार्यक्रम आपण करत आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे का मंडळी, शुभ कार्यापूर्वी किंवा परीक्षेला जाताना दही सखं

आपण खातो, हातावर ठेवतो, बरोबर की नाही? मग दही साखर खाणं ही केवळ श्रद्धा आहे की त्याला वैज्ञानिक आधारसुद्धा आहे? कारण भारतीय संस्कृतीत कुठल्याही महत्त्वाच्या शुभकामाला जाण्यापूर्वी किंवा कुठलंही महत्त्वाचं काम आहे तर दही साखर खाण्याची परंपरा फार जुनी आहे. पण या परंपरेची प्रमुख कारणं, मग जर समजा आपण वैज्ञानिक दृष्टिकोन आरोग्याच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर दही आणि साखर हे मिश्रण जे आहे ते शरीरासाठी फ्युएल म्हणजेच इंधन म्हणून काम करतं. कारण दही हे नैसर्गिकरित्या थंड आहे, महत्त्वाच्या कामाला जाताना होणारा ताण किंवा अस्वस्थता कमी करून पोटाला आणि सगळ्यात महत्त्वाचं मेंदूला शांत ठेवायला दही मदत करतं. आणि साखर अर्थातच ग्लुकोज, बरोबर की नाही, उत्तम स्रोत आहे. त्यामुळे दही आणि साखर एकत्र जेव्हा आपण खातो तेव्हा शरीराला एक तात्काळ ऊर्जा मिळते ज्यामुळे तुम्ही उत्साहानं काम करू शकता. सोबत पचनशक्ती सुधारते कारण दही हे प्रोबायोटिक आहे जे पचनक्रिया सुरळीत ठेवत असतं. घराबाहेर पडताना पोटाचे विकार होऊ नयेत म्हणून हे मिश्रण फायदेशीर ठरतं. आता धार्मिक दृष्टिकोनातनं जर महत्त्व बघितलं ना तर पांढरा रंग हा शांतता, पवित्रता आणि सात्विकतेचं प्रतीक मानलं जातो. ज्योतिषशास्त्रानुसार पांढरा रंग चंद्रग्रहाशी सुद्धा संबंधित आहे, बरोबर की नाही? त्यामुळे दही खाल्ल्यानं मनावर चंद्राचा एक शुभ, म्हणजेच चंद्र म्हटल्यानंतर कसं, शीतल प्रकाश देणारा, त्यामुळे तो शीतल प्रभाव आपल्या मनावर पडतो आणि मन एकाग्र राहतं. आयुर्वेदामध्ये दही आणि साखर हे मिश्रण जे आहे त्या मिश्रणाला पवित्र मानलं जातं कारण ते पित्तदोष कमी करण्यासाठी गुणकारी ठरतं. आता ह्या सगळ्या बरोबरीनं मानसिक सकारात्मकता सुद्धा महत्त्वाची आहे. आता जेव्हा आपण पिढ्यानं पिढ्या चालत आलेली ही परंपरा पाळत असतो तेव्हा काय होतं की आपल्या मनात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो की बाबा आता सगळं चांगलं होणार आहे. हा, ही सकारात्मक मानसिकता यशासाठी प्रचंड महत्त्वाची असते. थोडक्यात सांगायचं तर दही साखर खाणं हे केवळ शास्त्र नसून ते शरीर आणि मन यांना एकाग्र करून यशाकडे नेणारा मार्ग आहे. आणि त्यामुळेच आपण बाहेर पडताना कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडतोय, परीक्षेसाठी बाहेर पडतोय किंवा अगदी एखाद्या प्रवासाला निघतो आहोत तेव्हा दही साखर खाण्याची आपली ही परंपरा आहे. याच विषयी आणखीन बोलणार आहोतच या छानशा गाण्यानंतर.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी. आणि लहानपणाची गोष्ट आपल्या सगळ्यांना आठवत असेल की दारातल्या झाडावर बसलेला एखादा कावळा जोर जोरात ओरडू लागला की आई किंवा आजी म्हणायची, आज कोणीतरी पाहुणा येणार रे. तेव्हा आपण विचारायचो, ए तुम्हाला कसं काय माहिती रे, तुम्हाला कसं कळलं? त्यावर उत्तर द्यायचं की हा काय कावळा ओरडतोय. त्याला बरोबर ठाऊक असतं ना कुठल्या घरी पाहुणा येणार ते, तो बरोबर त्याच घरापाशी जाऊन ओरडणार मग. आणि मग त्यावेळेला ना आपलं बालमन आनंदून जायचं आणि पुढे काही काळ कोण बरं येणार आज पाहुणा या विचारात छान मजेत जायचा. पुढे मोठेपणी जेव्हा माऊलींची रचना आपण वाचली किंवा ऐकली तेव्हा या कल्पनेचा वापर, म्हणजे कावळा ओरडतोय म्हणून कोणीतरी पाहुणे येणार या कल्पनेचा वापर माऊलींनी किती सुंदररित्या केला आहे हे वाचून लिटरली सीमित झाल्यासारखं होतं की नाही. अर्थातच माऊलींची शब्दकळा इथे वेगळेपणाने अवतरलेली आहे याचेही विशेष आहेच बघा ना. अर्थात तुम्हाला लक्षात आलं असेलच मी कुठल्या रचनेबद्दल म्हणतेय. पहिलं तोगे काऊ कोकता हे शकुन गे माय सांगता हे. कावळा हा शब्द उच्चारायला जर कठीण किंवा थोडासा जड वाटतो ना, पण काऊ हा शब्द माऊलीने असा काही वापरलाय की तिथे आपल्या मनात एक दाद दिली जाते की कसा मऊसूस शब्द आहे हा काऊ. विशेषतः आपण लहान मुलांना बघा कावळा दाखवताना हा बघ काऊ असा शब्द घरोघरी वापरला जातो आणि तोच माऊलींनी नेमका उचललाय. कारण त्या शब्दामागे एक जिव्हाळा आहे, एक आपुलकी आहे, मनात एक सहज उमटणारं नातं आहे की हा कावळा आता एक साधा पक्षी राहिलेला नाही आहे, तर तो एक निरोप्या किंवा आपण म्हणू शकतो सहचर झालाय. आणि म्हणून तो काऊ या शब्दानं इथं नेमका प्रगट होतोय. आणखी एक म्हणजे आता तसं बघायला गेलं तर कावळा कर्कश ओरडण्यात म्हणून प्रसिद्ध, त्याची कावकाव बऱ्याच वेळेला नकोशी होते, पण इथं ती कावकाव कर्कश नाही आहे तर ती हवी हवीशी झाली आहे, म्हणून त्या ओरडण्याला सुद्धा कोकत आहे असा एक मवाळ शब्द माऊलींनी योजलाय. एवढं या काऊविषयी माऊली आज जिव्हाळा का दाखवत आहेत बरं? तर कारण साहजिकच आहे ना, तेवढं मोलाचं सुद्धा आहे, हे पाहुणे साधे सुद्धा नाही आहेत तर प्रत्यक्ष पंढरीनाथ येत आहेत. माऊलींना तो कावळा सांगतोय त्याचं ते ओरडणं हे सगळं हवं हवंसं वाटतंय. त्यांचे जणू प्राण त्या वाट पाहण्यात अडकलेत इतक्या उत्कंठेने ही विराणी प्रगटली आहे. शकून गे माये सांगत आहे या विशेष पाहुण्याच्या आगमनाला ते शकून म्हणून संबोधत आहेत. ज्याला कुणाला भगवंताविषयी अगदी प्राणापलीकडे प्रेम असेल तोच हा शब्द वापरू शकेल ना. शकून म्हणजे किती सुंदर, सगळ्या लक्षणांनी युक्त असा हा शब्द. काही चांगली गोष्ट घडायची असताना काही संकेत मिळतात, म्हणजे आपण म्हणू शकतो की डाव्या डोळ्याची पापणी सतत लवणं किंवा उजवा बाहू स्फुरणं, अशा वेळेला सहज मनात येतं की काय आज चांगली गोष्ट घडणार आहे बरं, म्हणून शकून होत आहेत हे आज. आणि माऊलींना भगवंताखेरीज कुठलीच गोष्ट मोलाची वाटत नाही आहे. त्यांना अगदी साधा कावळा ओरडला तरीसुद्धा तो शकून वाटतोय, न जाणो हा संकेत ते पंढरीला येण्याचा तर आहे का. ही अनावर उत्कंठा कशी ओसंडतीये या सगळ्या विराणीतनं. या कावळ्याचं ओरडणं हाच तो काही मोठा शकून. आणि मग त्या कावळ्याचं कोड कौतुक तर किती करून किती नको असं माऊलींना झालंय. उड उड रे काऊ तुझे सोन्यानं मढवीन पाहू, पाहुणे पंढरी राहू घरा कळी येते. किंवा दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, जीवा पडी आहे त्याची गोडी सांग वेगी. तुझे सोन्याने मढवीन पाहू म्हणजे एवढी मोठी शकुनाची गोष्ट जर घडणार असेल ना तर तुझे पंख सुद्धा मी सोन्याने मढवून देईन. तुला दहीभात आवडतो ना तर त्याचीच उंडी तुला भरवीन बघ. पण जीवा पडी आहे त्याची गोडी सांग वेगी म्हणजे या जिव्हाला ज्याची अत्यंत आवड आहे त्याची काहीतरी खबरबात सांग रे, मला त्यातच गोडी आहे, अगदी पटकन सांग बरं, जराही वेळ लावू नकोस. काय हे आर्त, काय ही विनवणी, या संसारातल्या अतिक्षुल्लक क्षणभंगूर गोष्टीसाठी मी रात्रंदिवस इथे जीवानिशी झुरतो आहे. आणि त्या तिकडे माऊलींना त्याच्या आगमनाचे इतके मोल वाटत आहे की दारातल्या कावळ्याच्या ओरडण्यातनं तो विठूल येऊ घातलाय की काय अशी जगावेगळी ओढ या विराणीतनं अशी काही प्रगटली आहे की ही विराणी वाचतानाच किंवा ऐकताना डोळ्यातनं अश्रूधारा लागतात. कशीही ओढ, कशीही विनवणी, सगळं सगळं सगळं जगावेगळं आहे. ही विराणीच अगदी वेगळी आहे, अखेर ती अलौकिक अशा आपल्या माऊलींची आहे. त्यांची प्रतिभा, त्यांचे आर्त, त्यांचा विठुराया सगळं जगावेगळं आहे, नाही का. आता बघ ना, आंबे या डहाळी फळे चुंबी रसाळी, आजीचे रे काळी शकून सांगे. अरे तू आंब्याची रसाळ फळे खाणार आहेस आणि त्या रसाळ फळांनी तुझी वाणीही रसाळ झाली आहे तेव्हा सांगणारे हाच शकून ना पंढरीनाथाच्या आगमनाचा. पहिलं तोगे काऊ कोकत आहे केव्हा बरं अशी ओढ लागेल आपल्यासारख्या जीवाला सुद्धा, एक माऊलीच जाणे, नाही का. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. आता त्यांच्या या इतक्या सुंदर
रचनेचा आपण उल्लेख केला तर ती रचना ऐकायलाच हवी. लता मंगेशकर यांच्या स्वरातलं ही छानसं संत ज्ञानेश्वरांचं पद आपण ऐकणार आहोत आणि मग आपला संवाद असा चालू ठेवणार आहोत वंदन या कार्यक्रमात स्वप्नासह.